संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुना पडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनी श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज शुक्रवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण द्वादशी अर्थात 12 जून 2026। आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र आणि त्यानंतर भरणी नक्षत्र। आज प्रदोष आहे, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। निर्गुण श्रद्धा म्हणजे काय ते जाणून घेऊयात। देह, इंद्रिय, चेतना आणि प्राण यांच्या योगाने मीपणाचा जो भास होतो त्याचा पूर्ण विचार करून आपला मीपणा आपणच पाहणे, देहाला जड मूढत्व आल्यामुळे मी देह नव्हे, इंद्रियांना एकदेशित्व असल्यामुळे मी इंद्रिय नव्हे, प्राण चंचल असल्यामुळे मी प्राण नव्हे, मन चंचल असल्यामुळे मी मनही नव्हे, चित्ताला चिंतनत्व असल्यामुळे मी चित्त नव्हे, बुद्धीला बोधकत्व असल्यामुळे मी बुद्धीही नव्हे, अहमपणाला बाधकत्व असल्यामुळे मी अहम नव्हे, तर मी अनादिसिद्ध आत्मतत्व आहे ही जाणीव होणं ही निर्गुण श्रद्धा आहे। याप्रमाणे बुद्धिवान मनुष्य मीपणाच्या साराचं पूर्ण विवेचन करण्यासाठी समर्थ होतो। अशा प्रकारची उदार अध्यात्मश्रद्धा सात्विक लोक नेहमी बाळगतात। जे जे मी नव्हे असं म्हणताच निवृत्त होतं आणि सर्वच मी आहे ही आध्यात्मिक शुद्ध श्रद्धा सात्विकापाशी निरंतर असते। मीच काय तो एक वर्णाश्रमी आणि आश्रमधर्मी कर्म करता अशी दृढ भावना ठेवणारा आणि कर्मात तत्पर होणारा, तसंच दर्भ, माती, शुचिरभूतांच्या साधनांना अतिशय महत्व देणारा असा जो साधक, त्याला विधिनिषेधाचा भोवरा बांधतो, तो दोषदृष्टीने अंगणात गुणदोष रचतो, तो पवित्रपणाच्या अभिमानाने ब्रह्मदेवालाही शुद्ध समजत नाही, तर देहाभिमानाने कर्माची बाधा सत्य मानतो, ही राजस माणसाची कर्मश्रद्धा आहे। ज्या योगे अविवेक वाढतो, हातांनी अकर्म घडतं, अधर्म जडतो, अशी श्रद्धा तामस श्रद्धा आहे। अपेयपान, अभक्षभक्षण, अनुचित स्थळी गमन याविषयी रुची असणं ते तामसाचं लक्षण जाणावं। ते अधर्मालाही धर्म समजतात। सर्व भूतांमध्ये भगवंत आहे असं जाणून श्रद्धेने प्राणीमात्रांची जो सेवा करतो तो निर्गुण भक्ताचा प्रकार आहे। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो आपली स्त्री, पुत्र, धन, जीवित हे सर्व माझ्यावरून ओवाळून टाकून अनन्य भावाने मला भजतो ती निर्गुण श्रद्धा होय। चारही पुरुषार्थाचा त्याग करून, चारी मुक्तींची उपेक्षा करून ऐक्य भावाने जो माझं भजन करतो त्या श्रद्धेला निर्गुण श्रद्धा असं म्हणतात। निष्काम नामस्मरण, निर्लोभ हरिकीर्तन, भावार्थाने माझं भजन हीच निर्गुण श्रद्धा। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 जून. परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत पुष्कळ भासलं तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे, तिच्याकडे आपण लक्ष लावावं. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचं अवडंबर मोठं असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणं हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावं हे पाहावं. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणलं, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणलं, नंतर थोडं आणखी पुढं आणलं आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतलं. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरलं मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावं? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंच आहे. आपल्या ध्यानातही येत नाही, इतकं सूक्ष्म असं वासनेचं बीज आपल्यात कुठेतरी दडलेलं असतं. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणं. प्रपंचातली विघ्न ही सूचना वजा असतात, ती आपल्याला जाग करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता. हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावं हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जेथे आळस माजला तेथे परमार्थ तुटला. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात एक रचना ऐकूया. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीतरचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोतेहो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगित.

0: अगं पर असं का?
1: मोडकच घर तुटकच छप्पर,
0: मग असं ना?
1: अव मोडकच घर तुटकच छप्पर,
0: मग राह की त्यात?
1: अव पण राहायला

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले। तिथे एक स्फटिकवत झरा होता। त्या झऱ्यात स्वामी काही काळ उभे राहिले आणि तिथे एक छोटीशी गुहा होती। त्या गुहेत स्वामींनी प्रवेश केला। स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून निघाली। स्वामींनी आसन मांडी घातली, श्री दत्तात्रेयांचं स्मरण केलं। स्वामी समाधी अवस्थेत गेले। त्या क्षणी स्वामींच्या हृदयात आनंद लहरी उचंबळून आल्या। स्वामींना अचानकपणे मोहोळातल्या गवेस्वामी या नावाच्या एका योगी पुरुषाची आठवण झाली। 125 वर्षांच्या गवेस्वामींना ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचं असं स्वामींनी मनाशी ठरवलं। वास्तविक गवेस्वामी स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेले होते। स्वामी मोहोळात आले आहेत हे त्यांना आपोआप कळलं। त्या क्षणापासून गवेस्वामींनी श्री दत्तात्रेयांचा आणि श्री स्वामी समर्थांचा धावा सुरू केला होता। गवेस्वामी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले। त्या क्षणी गवेस्वामींच्या अंगांगातून अष्टसात्विक भाव उमलून आले होते। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते। गुहेच्या बाहेर उभं राहून त्यांनी स्वामींची स्तुती गायला सुरुवात केली। त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक गुहेबाहेर उभे राहिले। गवेस्वामींचा स्वर एवढा मधुर होता की आजूबाजूच्या गायीसुद्धा स्वामींच्या ओढीने जमा झाल्या। गवेस्वामींच्या कंठात स्वर निनादू लागले, दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणम। लोकही गवेस्वामींच्या मधुर स्वरात स्वर मिसळून आर्त स्वरात स्वामींना हाकारू लागले। वातावरण भारावून गेलं। इतक्यात 4 भारद्वाज पक्षी अवचितपणे प्रकट झाले आणि मानवी स्वरात म्हणू लागले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत। आणि लोकांनी स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकला। सगळ्यांनी श्वास रोखले। स्वामी गुहेबाहेर आले आणि गवेस्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला हा जो मानवी देह प्राप्त झालेला आहे त्यात आपल्याला पुरेपूर समाधान हवं असेल तर एकच करा, भगवंताशी अनुसंधान ठेवा, त्याच्या नामात तल्लीन व्हा। ह्यातच तुमचा उद्धार आहे हे लक्षात ठेवा। कारण आयुष्यात भगवंताची कृपा जर झाली नाही तर आयुष्य क्षणात वैराण होऊन जातं। भगवंताशिवाय सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होत नाही। प्रपंचातली सर्व कर्म पार पाडित असताना भगवंताचं नाम मुखात घुमत राहणं आवश्यक आहे। म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की भगवंताचं अखंड नाम भगवंताशी अनुसंधान ठेवतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 27 श्री गणेशाय नमः। पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे सर्वश्रेष्ठ आहे ते लक्ष्मीला सांगून भगवान विष्णू पुढे म्हणाले, ज्यांना महिनाभर पूजा आणि सर्व व्रत करता येत नसेल त्यांनी काय करावे ते सांगतो। त्यांनी एक काहीतरी नियम धरावा, स्नान, दान, जप, तर्पण, पुराण श्रवण, देवपूजा, तेलाचा त्याग, भूमिशयन, पत्रावळीवर जेवणे, अनरसे दान करणे, एकच धान्य खाणे, नखे वाढविणे, केस वाढू देणे, देवापुढे सतत दिवा लावणे, दाम्पत्य भोजन, अनवाणी चालणे, एकेक धान्य वर्ज करणे, आवळीच्या झाडाखाली स्नान करणे, फलत्याग, मीठ वर्ज करणे, तीळ, धान्य, तांबूल, सोने, रुपे दान देणे, भागवत ऐकणे, उपोषण करणे, काही न मागता मिळेल ते खाणे, नक्त भोजन, धारणा पारणा, एक वेळ जेवणे, केवळ हविष्य अन्न खाणे, तुलसी पूजा, कृष्णाचे नाम घेणे, शाळीग्रामाची पूजा करणे, पूजा न केलेल्या मूर्तीचे पूजन करणे, सामिष धान्य त्यागणे, अशुद्ध अन्न टाकणे, परद्रोह परनिंदा न करणे, सदाचार करणे, अशुद्ध लोकांशी न बोलणे, सज्जनांची निंदा न करणे, दुष्ट पडलेले अन्न न खाणे, स्त्रिया, गाई, महंत, व्रतस्थ, देवदेवता, राजा, ब्राह्मण, वेद ह्यांची निंदा न करणे, अशा प्रकारे विविध नियम भगवान विष्णूंनी सांगितले आणि त्या नियमांचे मासांती विसर्जन कशा प्रकारे करावे ती सर्व माहिती लक्ष्मीला सांगितली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 27वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: पौर्णिमेला इष्टदेवता आणि पुरुषोत्तमाची पूजा करावी, ब्राह्मणाला अन्न वस्त्र दान द्यावे, ऐपत असल्यास सुवर्ण भूमी यांचे दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रसमर्थ आपण दासबोधातला दशक चौथा समर्थ म्हणतात. ही अनुभवाची द्वारे कितीही जरी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलं तरी शब्दामध्ये येणारा हा विषय नसतो. यासाठी सद्गुरूंच्या कडे जाऊन त्यांच्याकडूनच हे समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या समोर बसून साधना करून तो अनुभव घ्यायला पाहिजे. समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे. सारासार विचार केल्याने हे कळेल आणि सत्संग करून सत्योत्तरे प्रत्यासी येते. संतांच्या संगतीत राहिल्याने हे आपल्याला अनुभवाला येईल. सत्य पाहता नाही असत्य. सत्याकडे दृष्टी गेली, परमात्म वस्तूचा अनुभव आला की लक्षात येतं हे असत विश्व जे आहे, देह जो आहे ते नाहीच आहे खरं. म्हणजे ते सगळंच असत आहे आणि असत्य पाहता नाही सत्य. जोवर हे असत्य आपण खरं समजून चाललेलो आहोत, पूर्ण त्याच्यातच गुंतलेलो आहोत, तोपर्यंत सत्याचं दर्शन होणार नाही. असत्याचा लोप झाल्यानंतरच सत्याचं दर्शन आहे. म्हणून सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पाशी. तुम्ही काय पाहताय ते बघा. असत्याकडे पाहत असलात सत्य दिसणार नाही आणि सत्याकडे जर दृष्टी ठेवली तर असत्याचा लोप व्हायला पाहिजे. म्हणून पाहण्यावर पाहणारा जो आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले. पाहणारा आणि पाहणं हे दोन न राहता पाहणारा त्या पाहण्याशी जर तद्रूप झाला, ध्याता जर त्या ध्येयाशी एकरूप झाला, ज्ञाता त्या ज्ञेयाशी एकरूप झाला, तद्रूप झाला, मग जे होत ते तरी मग जाणावे बाणले समाधान. समर्थ पुन्हा पुन्हा हे सांगतात. समाधान जर बाणायचं असेल तर ही तद्रूपता पावलं पाहिजे. ज्ञाता वेगळा राहता कामा नाही, तो एकरूप झाला तर मग ती जी स्थिती असते त्या स्थितीला समाधान असं म्हटलेलं आहे. आपल्याला समाधान क्षणात येतं क्षणात मोडतं ते समाधान नाही. म्हणून संत ज्ञानी पुरुष अखंड समाधानात असतात. त्याचं कारण ते त्याच स्थितीमध्ये स्थित असतात. नाना समाधान आहे पाहता बाणती सद्गुरु करता. सद्गुरूंच्यामुळे हे समाधान बाणत. सद्गुरु विण सर्वथा सन्मार्ग नसे. सद्गुरु जर नसतील तर सन्मार्ग कळतच नाही. कारण कसा कळणार, सामान्य माणसाला ज्याची ओळखच नाही तो जरी स्वतः सद्गुरु आहे असं तो समजत असला तरी त्यालाच जर अनुभव नसेल तर तो शिष्याला काय दाखवणार. प्रयोग जे अभ्यास आहे अभ्यासता नये. ही स्थिती कशी आहे माहितीये का, अभ्यास करायचा आहे पण अभ्यासाने ते सापडणार नाहीये. पण मग अभ्यास करायचाच नाही का, अभ्यास करायचा आहे पण लक्षात असं ठेवायचं आहे की अभ्यासाने ते सापडत नाही. जे अभ्यास आहे अभ्यासता नये. जे साधने असाध्य होय साधनानी ते असाध्य जे आहे ते आपल्याला सापडवायचं आहे का, तेही शक्य नाहीये. साधन करायचं आहे परंतु ते साधनेच्या पलीकडे असल्यामुळे साधना करता करता जसं 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलं आहे ते साधन हतियार हळूच ठेवी. ते साधनेचं हत्यार देवा हळूच बाजूला ठेवलं जातं आणि सर्व जे असत आहे ते बाजूला सारलं जातं. अशा एका स्थितीमध्ये ते साध्य प्राप्त होतं. पण हे सद्गुरु विण काय उमजो जाणे. परंतु हे जे सगळं आहे ना हे किती जरी शब्दांनी सांगितलं तरी सद्गुरूंशिवाय ते अनुभवाचं होत नाही. या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग. म्हणून ज्ञान मार्ग जर कळायला हवा असेल सत्संग धरावा. सत्संगे विण प्रसंग बोलूची नाही. सत्संगाखेरी काही बोलताच येत नाही. मग काय करायला पाहिजे, सेवावे सद्गुरूचे चरण. सद्गुरूचे चरण सेवावे ह्याचा अर्थ सुद्धा त्यांचे पाय चेपत बसायचे नाहीयेत. त्यांनी जी उपदेश केलेला आहे, जी साधना सांगितलेली आहे, जे अनुसंधान ठेवायला सांगितलंय त्या अनुसंधानात अखंड राहणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन ठेवणं, त्यांचा आदर्श समोर ठेवून. पण आदर्श ह्याचा अर्थ ते करतात ते आपण करायचं नाहीये, ते सांगतात ते आपण करायचं आहे. अशा तऱ्हेनं जर सद्गुरूंचे चरण सेवन झालं तर त्याला पादसेवन असं म्हटलंय. देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसी ठाई सद्भाव दृढ धरावा. जसं सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे त्याचप्रमाणे जे महापुरुष असतील देव ब्राह्मण जी मंडळी आहे त्याचा अर्थ ब्रह्म जाणती संपूर्ण. असे जे संत पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी देखील असाच सद्भाव ठेवला पाहिजे. कारण सद्गुरू सारखे आपल्याला भेटतीलच असं नाही. पण अशा वेळेला जी सत्पुरुष मंडळी असतील त्यांचं जे सांगणं असेल, तत्सम जी मंडळी असतील ते जे सांगत असतील
त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे, हे काय करायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेले आहे, त्याप्रमाणे आपण करायचं आहे. परंतु खऱ्या अर्थाने सद्गुरु पाय सेवणे ह्या नाव पाद सेवन, पण या खऱ्या अर्थाने सद्गुरूंची चरण सेवा याचाच अर्थ आता म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण त्याचा निधिध्यास घ्यायला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन असा जर त्याचा ध्यास घेतला तरच आपल्याला सद्गुरूंची कृपा कळते. पण सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधिला आपण असी. नुसतं सद्गुरु भेटले, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, त्यांना काहीतरी नेऊन अर्पण केलं म्हणून त्यांची कृपा झाली असं होत नाही. तर जितकी आपण साधना जास्तीत जास्त तळमळीने नेमकेपणाने करू तसं तसं सद्गुरूंची कृपा होत असते, आणि तीच सद्गुरूंचं पादसेवन आहे हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती. तिन्ही जगताला पवित्र करणारी, म्हणजे जगतात तो राहिलेला आहे पण त्याच्या पलीकडचं जे स्थान आहे परम पवित्र असं जे ते ठिकाण आहे तद्धाम परम मम असं जे म्हटले आहे, यद गत्वा न निवर्तन्ते ज्या ठिकाणी पोहोचलं असता माग परत नाही असं जे ते ठिकाण आहे. आणि जय करता सायुज्य मुक्ती साधकास होय, जे केलं असता सायुज्य मुक्ती साधकाला प्राप्त होते अशा ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून थोरा हून थोर चौथे भक्तीचा निर्धार. नवविधा भक्तीमधली सुद्धा सर्वात थोर भक्ती जी आहे तीही पादसेवन भक्ती सांगितलेली. नामस्मरण भक्ती जशी आहे तशी पादसेवन भक्ती आहे. त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये सुद्धा महत्वाच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये श्रवण हेही आहे, परंतु पादसेवन विष्णुस्मरण नंतर सख्य भक्ती आहे आणि आत्मनिवेदन भक्ती आहे ह्या महत्वाच्या भक्ती आहेत. दास्य भक्ती ही देखील महत्वाची आहे, कारण दास्य भक्तीशिवाय आत्मनिवेदन भक्ती संभवत नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या महत्वाच्या भक्ती आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून थोरा हून थोर चौथे भक्तीचा निर्धार, जय करिता पहिल पार बहुत प्राणी पावती. पहिलं पार जर कुणाला जायचं असेल तर ही सगळ्यातलं थोर भक्ती जी आहे पाद सेवन भक्ती ती आपण अंगीकारली पाहिजे आणि त्याचा पुरस्कार केला पाहिजे. नंतर पाचवा समास जो आहे त्याच्यामध्ये अर्चन भक्ती सांगितलेली आहे. अर्चन भक्ती ह्याचा अर्थ पूजा करणं. पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. सर्व पूजा षोडशोपचार पूजा आपण म्हणतो, सर्व तऱ्हेचे उपचार पाहिजेत अशा तऱ्हेने देवतांची पूजा करणं याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी नाना आसनं उपकरणं वस्त्र अलंकार भूषण मानस पूजा मूर्ती ध्यान सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. मग त्या मूर्तिका त्या ज्या मूर्तिका पूजन म्हटलंय काही धातूंच्या असतात, काही मातीच्या असतात, काही पाषाणाच्या असतात, काही आपल्या कुलदेवता असतात, त्या सर्वांची पूजा करणं ह्याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. गणेश शारदा विठ्ठल मूर्ती नाना देव देवता आहेत, अवतारी पुरुष आहेत, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती सर्व तऱ्हेच्या मूर्ती आहेत, सर्वांची पूजा करावी. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं आहे की सर्व जे आहेत प्रत्येकामध्ये भगवंतच आहे असा बोध ठेवून पूजा करायची. पण एकदम सामान्य माणसाच्या ठिकाणी हा भाव होत नाही, त्यामुळे पहिल्यांदा जे मोठे मोठे अवतारी पुरुष होऊन गेले रामकृष्ण आदी शिव दत्त त्यांची पूजा आहे, ज्ञानेश्वर आदी संत जे आहेत त्यांची पूजा आपण करणार आहोत, त्याच्यानंतर जे सत्पुरुष आहेत साधक आहेत सज्जन आहेत असं करत करत हळूहळू सर्व ठिकाणी भगवंतच वास करतो आहे अशा तऱ्हेचा बोध होणं आणि त्यांची पूजा करणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. कारण भक्तीमध्ये हेच सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत अशा तऱ्हेची दृष्टी, पण ती हळूहळू होत असते त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हरिहरांच्या अनंत मूर्ती, हरिहर अनेक मूर्ती आहे त्या देवतार्चनी पूजाव्या. आयशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंडासती, अनेक मूर्ती आहेत त्यांचे अर्चन करावे ही पाचवी भक्ती. मग त्यासाठी कुळधर्म सोडू नये, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. आपापल्या कुळामध्ये ज्या ज्या देवतांच्या पूजा असतील त्या जरूर कराव्या. नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. तीर्थक्षेत्राला जे जायचंय ते साईट सीईंग साठी जायचं नाही आहे, तिथं जे जायचंय तिथं जे देवता आहेत ती जी स्थानं आहेत की ज्या ठिकाणी त्या त्या मंडळीने स्वतःची साधना केलेली आहे तिथं त्यांचं वास्तव्य आहे, तिथं त्यांची समाधी आहे, त्या ठिकाणी एक पवित्र वातावरण असतं तिथं आपण जायला पाहिजे, तिथं पूजन करायला पाहिजे.
आणि नाना उपचार अर्पावे परमेश्वरासी, अनेक प्रकारचे उपचार परमेश्वराला अर्पण करून त्याची पूजा करावी. पंचामृत, गंधाक्षत, नाना खाद्य, नाना भक्त समुदाय जिथे असतील त्या त्या ठिकाणी जरूर जायला पाहिजे. अनेक गोष्टी देवाळ्याला समर्पित करायला पाहिजे. हे सगळं काही करावं. ते म्हणतात, काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. भगवंताची पूजा करताना मन पूर्ण त्याच्यात पाहिजे. कायेन वाणीन मनानी चित्ते जीवे प्राणे, चित्त वित्त जीव प्राण सगळंच्या सगळं करून त्या भगवंताच्या ठिकाणी पूजन करायचंय. आणि याचप्रमाणे सद्गुरूंचं भजनही करावं आणि त्याच्याशी अनन्य असावं. भगवंताची पूजा आपण ज्या अनन्य भावाने करतो त्याच अनन्य भावाने सद्गुरूंची पूजा करावी. आणि मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराशी. प्रत्यक्षात जर आपल्याला या गोष्टी करता येत नसेल तर मानस पूजा करावी. पण पक्क लक्षात हे ठेवावं कि जर सद्गुरु आपल्याला भेटलेलं नसतील तर भगवंताच्या ठिकाणी पूजा करावी. सद्गुरु त्याच्यातून भेटतील आणि त्यांच्या कृपेने आपल्याला भगवंताची भेट होऊ शकेल. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया एक भक्तिगीत। गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोते हो, आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना. संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीति उमांबुजाता मणि.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, अर्थात 12 जून 2026. आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र आणि त्यानंतर भरणी नक्षत्र. आज प्रदोष आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. निर्गुण श्रद्धा म्हणजे काय ते जाणून घेऊयात. देह, इंद्रिय, चेतना आणि प्राण यांच्या योगाने मीपणाचा जो भास होतो त्याचा पूर्ण विचार करून आपला मीपणा आपणच पाहणे, देहाला जड मूढत्व आल्यामुळे मी देह नव्हे, इंद्रियांना एकदेशित्व असल्यामुळे मी इंद्रिय नव्हे, प्राण चंचल असल्यामुळे मी प्राण नव्हे, मन चंचल असल्यामुळे मी मनही नव्हे, चित्ताला चिंतनत्व असल्यामुळे मी चित्त नव्हे, बुद्धीला बोधकत्व असल्यामुळे मी बुद्धीही नव्हे, अहमपणाला बाधकत्व असल्यामुळे मी अहम नव्हे, तर मी अनादिसिद्ध आत्मतत्व आहे ही जाणीव होणं ही निर्गुण श्रद्धा आहे. याप्रमाणे बुद्धिवान मनुष्य मीपणाच्या साराचं पूर्ण विवेचन करण्यासाठी समर्थ होतो. अशा प्रकारची उदार अध्यात्मश्रद्धा सात्विक लोक नेहमी बाळगतात. जे जे मी नव्हे असं म्हणताच निवृत्त होतं आणि सर्वच मी आहे ही आध्यात्मिक शुद्ध श्रद्धा सात्विकापाशी निरंतर असते. मीच काय तो एक वर्णाश्रमी आणि आश्रमधर्मी कर्म करता अशी दृढ भावना ठेवणारा आणि कर्मात तत्पर होणारा, तसंच दर्भ, माती, शुचिरभूतांच्या साधनांना अतिशय महत्व देणारा असा जो साधक, त्याला विधिनिषेधाचा भोवरा बांधतो, तो दोषदृष्टीने अंगणात गुणदोष रचतो, तो पवित्रपणाच्या अभिमानाने ब्रह्मदेवालाही शुद्ध समजत नाही, तर देहाभिमानाने कर्माची बाधा सत्य मानतो, ही राजस माणसाची कर्मश्रद्धा आहे. ज्या योगे अविवेक वाढतो, हातांनी अकर्म घडतं, अधर्म जडतो, अशी श्रद्धा तामस श्रद्धा आहे. अपेयपान, अभक्षभक्षण, अनुचित स्थळी गमन याविषयी रुची असणं ते तामसाचं लक्षण जाणावं. ते अधर्मालाही धर्म समजतात. सर्व भूतांमध्ये भगवंत आहे असं जाणून श्रद्धेने प्राणीमात्रांची जो सेवा करतो तो निर्गुण भक्ताचा प्रकार आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो आपली स्त्री, पुत्र, धन, जीवित हे सर्व माझ्यावरून ओवाळून टाकून अनन्य भावाने मला भजतो ती निर्गुण श्रद्धा होय. चारही पुरुषार्थाचा त्याग करून, चारी मुक्तींची उपेक्षा करून ऐक्य भावाने जो माझं भजन करतो त्या श्रद्धेला निर्गुण श्रद्धा असं म्हणतात. निष्काम नामस्मरण, निर्लोभ हरिकीर्तन, भावार्थाने माझं भजन हीच निर्गुण श्रद्धा. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. त्या स्थितीमध्ये जेव्हा ह्या इतर देवतांनी पाहिलं की ह्यांचा अधिकार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यांनी अशा प्रकारे जर तपाचरण हे करत राहिले तर एक दिवस असा येईल की आम्ही सगळे देवता काय आम्हाला हे शाप देतील, आम्हाला दूर करतील, कदाचित इंद्राचं इंद्रपद जाईल. आणि त्यामुळे ते घाबरले, विष्णूकडे आले. विष्णूंना सांगितलं की हे विष्णुदेवा, तुम्ही एक काम करा की या ऋषींना या तपाचरणापासून दूर करा आणि आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं भगवंतांनी की आम्ही तुझं रक्षण करतो, किंवा देवतांनो मी तुम्हा सर्वांचं रक्षण करतो, इंद्रा तुझ्यासहित करतो, तू त्याची काळजी करू नकोस. पण हा अतिशय साधू पुरुष आहे, हा तुमच्याकरता वेडंवाकडं काही करत नाही, तो माझ्या दर्शनाकरता तपश्चर्या करतो आहे. आणि भगवंतांनी त्याला दर्शन दिलं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. मुनींना भगवंतांनी आलिंगन दिलं, वर माग म्हणाले. ते म्हणाले वर काय मागायचं आहे, तुम्ही साक्षात दर्शन दिलं. म्हणाले लोक नुसतं तुमचं नामस्मरण करतात तर म्हणाले समाधान पावतात, नामस्मरणाने इतकं समाधान मिळतं आता तुमच्या दर्शनाने किती समाधान आहे, एवढं समाधान मला मिळालं आता काय करायचं आहे. म्हणाले आता मला कशाची अपेक्षा नाही आहे. मग आता त्यावेळी ते म्हणाले की तुला कशाची अपेक्षा नाही, पण मी तुला सांगतो की मी तुझ्या पोटी अंशरूपाने जन्माला येईन, असं सांगितलं. मग मृकंडू ऋषी व्यवहारामध्ये आले, गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला, त्यांना मार्कंडेय नावाचा पुत्र झाला, मार्कंडेयांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलाला यज्ञ आदी सगळ्या ज्या ज्या त्यांच्याकडे असणाऱ्या विद्या आहेत त्या सगळ्या अध्ययन दान वगैरे वगैरे अनेक विद्यांचा त्यांना अभ्यास करून घेतला, उपदेश केला. आणि भगवान विष्णूंनी मार्कंडेय मुनींना सांगितलं की पुराणाची संहिता तयार करा. आपलं जे मार्कंडेय पुराण आहे ना, ती मार्कंडेयाने निर्माण केलेली पुराणाची संहिता आहे, तयार करा म्हणाले. हा विष्णूचा आदेश मिळाला. ते मार्कंडेय मुनी विष्णूंचे मोठे भक्त होते. आता ज्यावेळी युगाचा अंत होतो म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस संपतो, त्याची रात्र सुरू होते, त्यावेळी हे सबंध जे विश्व आहे ते त्या एकार नावामध्ये लयाला जातं. सबंध विश्वाचा ब्रह्मांडाचा लय होतो त्यावेळी. तर त्यावेळी लय झाल्यानंतर आता पुन्हा सृष्टी निर्माण व्हायची, तोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र झाल्यामुळे तो झोपलेला असतो. तर त्या काळामध्ये सगळी सृष्टी गेली पण भगवान विष्णूंनी एकट्या मार्कंडेयांना तसंच जिवंत ठेवलं होतं. आणि त्या मार्कंडेय मुलींनी हा प्रलय झाल्यानंतर, हे जग विलीन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचा संहार विष्णूंनी केला नाही. म्हणून जोपर्यंत भगवान विष्णू झोपलेले होते तोपर्यंत ते भगवान विष्णूंच्या समोर उभे राहिले की जागता पहारा देत की विष्णूंना त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याचं वर्णन ह्या पुराणांनी कालाच्या भूमिकेतून केलेलं आहे. ते म्हणाले किती कालपर्यंत उभे राहिले, पुराण सांगतं, आम्ही तुम्हाला सांगतो. 15 निमेषांची एक काष्ठ आहे, 30 काष्ठांची एक कला आहे, 30 कलांचा एक क्षण आहे, 6 क्षणांची एक घटिका आहे, 2 घटिकांचा एक मुहूर्त आहे, 30 मुहूर्तांचा एक दिवस आहे, 30 दिवसांचा एक महिना आहे, आणि 15 दिवसांचा एक पक्ष आहे, आणि 2 पक्षांचा मिळून पुन्हा एक महिना आहे, 2 मासांचा एक ऋतू आहे, 3 ऋतूंचा एक अयन आहे, 2 अयनांचं एक वर्ष आहे, हा देवांचा एक दिवस आहे. नंतर म्हणाले 12,000 दिव्य वर्षांचा, म्हणजे देवांचा हा जो एक दिवस, त्याचे आता 300 आपल्या दृष्टीने 360 दिवस व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांचं एक वर्ष, असं जे दिव्य वर्ष आहे अशी 12,000 वर्ष दिव्य वर्षांचं एक दैवत युग आहे, अशा 2,000 दैवत युगांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र आहे. म्हणजे 1,000 दैवत युगांचा ब्रह्मदेवाचा दिवस आहे आणि 1,000 दैवत युगांची ब्रह्मदेवाची रात्र आहे. आता 71 दिव्य चतुर्युगांचं एक मन्वंतर आहे. आणि आपण काल बघितलं असे 14 मनू येतात, त्यांची 14 मन्वंतर आहेत.
अशी 14 मन्वंतर झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता ब्रह्मदेवाचा असा एक दिवस झाला की त्याची तेवढीच रात्र आहे. त्या तेवढ्या रात्रभर मार्कंडेय मुनी विष्णूंच्या समोर उभे होते आणि त्यांचा खडा पहारा देत होते. ते म्हणाले की आता पुन्हा मी आपल्याला सांगत नाही की ब्रह्मदेवाचे 2 परार्ध म्हणजे विष्णूंचा एक दिवस या पद्धतीने ते मापन आहे. आता एवढी मोठी रात्र झाली, प्रलयाच्या काळातून ही सगळी सृष्टी बाहेर येणार, तर त्याकरता म्हणून विष्णूंनी पुन्हा ब्रह्मदेवाला आज्ञा केली की आता आपली रात्र संपत आलेली आहे, प्रलयाचा काल आता संपलेला आहे, आता दिवस म्हणजे आता सृष्टी उत्पन्न कर. आणि त्यावेळी सृष्टी उत्पन्न होण्याकरता किंवा सृष्टी उत्पन्न होताना मार्कंडेय मुनींनी पाहिली आहे की सृष्टी कशी उत्पन्न होते, हे त्यांच्या समोर सृष्टी उत्पन्न झाली आणि ते मोठे थक्क झाले. 2 गोष्टी मार्कंडेयांनी पाहिल्या आहेत. आपल्या पुराणाचा विषय नाही म्हणून आपण तो लांबवायचा नाही, पण भागवत पुराण संपत येतं 12व्या स्कंधाच्या शेवटी मार्कंडेय मुनींनी असं म्हटलं की भगवंताचं दर्शन मिळालं, भगवंताकरता तपाचरण केलं, भगवंत आपल्यावरती संतुष्ट झाले, हे सगळं घडलं, पण म्हणाले एक आपल्याला कळलं नाही की भगवंताची माया कशी आहे किंवा भगवंताची शक्ती काय, भगवंताची लीला काय. ते त्या किनाऱ्यावरती आहेत, प्रलय होतो आहे, पाणी एवढं सगळं आलेलं आहे, समुद्रासारखं म्हणा, गंगासागरासारखं म्हणा, विशाल पाण्यावरती वटस्य पत्रस्य फुटे शयानम, तो भगवान त्या पैशावरती तोंडामध्ये पायाचा अंगठा घालून खेळतो आहे असं त्यांना दिसलं. आणि त्या क्षणी ते जे दिसलं आणि त्यानंतर जे सगळ्या उलटापालट व्हायला सुरुवात झाली, ते कुठे गेले, कुठे पडले, कुठे फिरले, किती ठिकाणी, किती भयानकतेचा, किती आनंदाचा, वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेत राहिले आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी हजारो वर्ष, लाखो वर्ष, कोट्यावधी वर्ष, काळ काळ काळ इतका जातो आहे आणि मी कुठे कुठे कुठे जाऊन अनुभव घेतो आहे, हे सगळं त्यांना जे जाणवलं. आणि त्यानंतर हे सगळं अनुभवल्यानंतर पुन्हा त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं तर ते त्या किनाऱ्यावरतीच बसलेले आहेत आणि पुन्हा आतमध्ये त्या जलावरती तरंगत असलेलं भगवंताचं बालरूप त्या वटस्य पत्रस्य पुटे शयानम ह्या रूपामध्ये दिसतं आहे. आणि ते म्हणाले, भगवंता तू मला तुझी लीला दाखवलीस, तुझी माया दाखवलीस, पण तुझ्या लीलेने तू हे जग निर्माण करतोस, ते कसं आहे त्या लीलेचं स्वरूप म्हणाले मला बघायला मिळालं. आपल्यापुढे हा विषय का म्हणला, कारण सृष्टीची उत्पत्ती कशी होते याचं पण आख्यान आहे, कारण मार्कंडेयांनी पाहिलं आहे, सृष्टी उत्पन्न होताना पाहिली आहे. सृष्टीचा प्रलय कसा होतो किंवा भगवान सृष्टीची उत्पत्ती कशी करतो, या सृष्टीला राखतो कसा आणि सृष्टीचा नाश कसा करतो, हे सुद्धा मार्कंडेयांनी पाहिलं. केवढा अधिकार आहे की भगवंताच्या सृष्टी निर्मितीला आणि भगवंताच्या सृष्टी ऱ्हासाला जो साक्षी आहे. आणि म्हणून जे पुराणामध्ये लिहिलं आहे त्या पुराणांच्या करता भगवंतांनी त्याचं आख्यान केलं आहे की डोळ्यांनी जे पाहिलं आहे ते लिहिलं आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जगाची निर्मिती पाहून पुन्हा मार्कंडेय मुनी थक्क झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, भगवंता तू आम्हाला जवळ करावंस, तुझा अनन्यसाधारण भक्त कसा असतो, तुला प्रिय असणारा भक्त कसा असतो ते तू आम्हाला सांग, असं म्हटल्यानंतर भगवंतांनी भक्ताचं लक्षण सांगायला सुरुवात केली. त्यात आपण अगदी थोडक्यात ती अगदी टू द पॉईंट ती लक्षणं पाहूया. त्यात त्यांनी असं म्हटलं की भगवंताचा जो भक्त आहे त्याचं स्वरूप सांगतो म्हणाले तुम्हाला, म्हणजे सर्व जीवांचा जो हितैषी आहे, जो ईर्ष्यारहित आहे, ज्याला कशाच्याच विषयी ईर्ष्या नाही आहे की हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते नाही मिळालं की असूया ज्याच्या ठिकाणी नाही, ज्याचं मन आणि इंद्रिय स्वाधीन आहेत, जो निष्काम आणि शांत आहे, म्हणाले ज्याचं मन, वाणी आणि क्रिया यांच्याद्वारे तो कोणालाही कधीही पीडा देत नाही, ज्याच्या ठिकाणी संग्रहाची प्रवृत्ती कधीही असत नाही, भगवत भक्त कशाचाच संग्रह करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की काही ग्रहण करण्याचा त्याचा कुणाकडनं तो काही घेत पण नाही. समर्थांना शिवाजी महाराजांनी काही देऊ केलं
तर समर्थांनी सांगितलं आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांना असं वाटलं की ह्या गडाचा पोशिंदा मिळ आहे त्याही वेळी समर्थांनी सांगितलं आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कुणाचं घेणं नाही कुणाचं देणं नाही, आम्हाला दोन्ही लागत नाही. आपण माणिकप्रभूंचं चरित्र वाचलं तर काही घेतलं नाही जगात. माऊलींनी तर त्याची वरकडी गेली आहे. माऊली तर म्हणतात ज्याला हा योग साधला आमचा कुंडलिनी योग तो तर ह्या जगात श्वासोश्वास पण घेत नाही, म्हणजे प्राणांचं कार्यसुद्धा शिल्लक राहत नाही, कारण देह हाच कुंभक होतो. आपला विषय वाढेल म्हणून मगाशी मी तेच बोलले नाही, पुढे आपल्याला एका ठिकाणी येईल की हे हजारो वर्ष कसे राहतात. देहाच्या ठिकाणी ज्याला कुंभक साधला, एकदा देह म्हणजे त्याचा घटच केला, एक तर आत कुंभक करून श्वास तरी ठेवला किंवा बाहेर श्वास टाकून हा निर्वात तरी केला, असा कितीही काळ राहू शकतो. हे स्तंभन आहे, त्या देहाचं स्तंभन आहे. आहे त्या स्थितीमध्ये त्याला तसंच राखणं हा त्या कुंभकाचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासातून या श्रेष्ठ पुरुषांनी आपला योग वाढवलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कशाचा संग्रह करावा लागत. माऊलींनी सांगितलं ना ही वाऱ्याची बाहुली आहे आणि तिला वस्त्र नेसवलं आहे. आता वाऱ्याला आकार आहे आणि तिला वस्त्र नेसवलं आहे. म्हणाले लोकांना वाटतं हा देह बाहेरून दिसतो, याच्या आत काही नाही आहे म्हणाले. या पांचभौतिक देह हा नाहीच आहे आणि त्यामुळे वर जोपर्यंत ही खोळ ठेवायची आहे तोवर ठेवली आहे, नको वाटली काढून टाकली आहे. हे इतकं सोपं आहे आणि त्यामुळे यांच्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत हे श्रेष्ठ पुरुष आहे. यांनी आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यापर्यंत आमची कल्पना पोचू शकत नाही, हाच त्याच्या मागचा खरा अर्थ आहे. म्हणाले इथे माता पिता यांना गंगा, त्यांनी शब्द फार छान वापरले त्या पुराणामध्ये, माता आणि पिता यांना गंगा आणि विश्वनाथ मानून जो पूजा करतो की भगवंतांनी धारण मस्तकावर केलेली ती गंगाजी आहे ज्या विश्वनाथांनी धारण केली आहे, पिता माझे विश्वनाथ आहेत आणि माता माझी गंगा आहे, ह्या धारणेनी जो आईवडिलांची सेवा करतो तो म्हणाले असा संत आहे, भगवंताच्या पूजेत रमतो तो संत आहे. आणि म्हणाले व्रती आणि यतींचं जो पूजन करतो, ज्यांचा आदर सत्कार करतो, तो म्हणाले सज्जन आहे, संत आहे, माझा भक्त आहे. परनिंदेपासून जो दूर असतो तो संत आहे. सर्वांच्यासाठी हितकारक बोलतो आणि सर्वांच्या गुणांचं ग्रहण करतो तो संत आहे. शत्रुमित्रांना समान भावाने पाहतो तो संत आहे. जो धर्मशास्त्राचा वक्ता आहे, त्याचबरोबर सत्यवादी आहे आणि साधुपुरुषांचा सेवक आहे तो माझा भक्त आहे. जो पुराण सांगतो आणि ऐकतो, जो नेहमी गाय आणि ब्राह्मण यांची सेवा करतो, जो तीर्थयात्रा करतो, जो उद्यान तयार करतो, जो तलाव खोदतो, जो देवमंदिरं बांधतो, जो गायत्री मंत्रात रमतो, जो हरिनाम ऐकतात ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या विषयी प्रेमभाव निर्माण होतो, जो तुलसीला मातेसमान आणि देवता समान आदराने पाहतो, जो शिव आणि विष्णू ह्या पुराणाचा आणखीन एक, अनेक पुराणांचा आहे पण ह्या पुराणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, जिथे जिथे विष्णूचा महिमा गायला आहे तिथे लगेच शिवाचा महिमा गायला, म्हणजे विष्णूच फक्त आराध्य आहे आणि शिव आराध्य नाही असं नाही. ही जी भांडाभांडी आपल्याला दिसते ना शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये, क्वचित महाराष्ट्रात कमी आहे इतकी दक्षिणेत अधिक आहे. तिथे म्हणजे अगदी तो आडवा विस्तू जात नाही म्हणतात तसा आडवा विस्तव त्यांच्यामधून जात नाही, ते बिलकुल एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत इतका तिथे वाद आहे. जो गोदान करतो, तू शीलसंपन्न हो म्हणाले. मार्कंडेयांना सांगता येतं की तू शीलसंपन्न हो, मग आता आम्ही त्याच्यामध्ये कुठे बसणार सांगा. आपण म्हणाले सर्व प्राण्यांना तू शीलसंपन्न व्हावंस, सगळ्या प्राण्यांना आश्रय द्यावास, मन आणि इंद्रिय यांना वश करावंस, सर्वांची मैत्री करावीस आणि धर्माचरणामध्ये रमावं, यांनी तू भक्त होशील माझा. म्हणजे भगवंताचा भक्त होणं खऱ्या अर्थाने इतकं सोपं नाही आहे. जेव्हा आपण एवढासा देवावर विश्वास ठेवतो आणि तो आमच्या संकटात धावून येतो असं म्हणतो, त्यावेळी जी आमची एक धारणा असते की भगवंत हा माझ्या भक्तीला प्रतिसाद देतो, हे ह्याच्या इतकं केविलवाणं काही नाही. कारण असं आहे आम्ही काय त्याची भक्ती करणार, तो दयाळू आहे म्हणून तो धावून येतो, तो दयाळू आहे.
आम्ही काहीतरी भक्ती केली म्हणून त्याला प्रतिसाद नाही आहे, ते त्याचं दयाळूपण आहे. त्याला वाटतं अज्ञानी जीव आहे, काहीतरी धडपडतोय, फक्त एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करतोय ना. जसं लहान बालक आहे, नुसते त्याचे हातपाय हल्ले तरी आईचा मन आनंदाने भरून येतं, तसं भगवंताचं आहे की जरा कुठे एवढीशी हालचाल केली की भगवंत जरा हालचाल तरी करतोय ना, बस आता मी सगळं करतो, आता दुसरं करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे भगवंतानी त्या मार्कंडेय मुनींना उपदेश केला. आपण हे दोन का घेतले, पुराणाची दोन अंग आपली पूर्ण झाली, एक तर उपदेश आणि दुसरं सृष्टीनिर्मिती. आता पुढे ह्या जो कथाभाग आहे तो कथाभाग आपण घेऊया. आता इथे त्यांनी पुढे जो भाग घेतला आहे तो और्व मुनींच्या संदर्भामधला कथाभाग घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, सूर्यवंशात बाहू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पिताचे नाव उभृक असं होतं. तो बाहू मोठा धर्मपरायण होता आणि त्यांनी सातही द्वीपामध्ये जाऊन मोठमोठे यज्ञ संपन्न केले होते. त्याची प्रजा जी आहे ती धर्माने सुरक्षित होती आणि त्याचबरोबर त्या राजाच्या अंतःकरणामध्येही अत्यंत सात्विकता नांदत होती. एक दिवस असा आला की त्याच्या अंतःकरणामध्ये असूया आणि अहंकार निर्माण झाला आणि त्याला असं वाटू लागलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये मी यश मिळवलं, केवढ्या भूभागावरचं राज्य मला मिळालं आणि अशा प्रकारे मला कोण शिकवणार, मला कोण सांगणार, माझ्यापेक्षा अधिक बलवान कोण असणार, अशा प्रकारे जे अनेक विषय त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या अहंकाराला पुष्ट करणारे निर्माण झाले. नारद पुराणामध्ये खूप सुभाषित सुंदर आहे, तर जे भर्तृहरीच्या ठिकाणी सुभाषित बघायला मिळतं तसंच सुभाषित नारद पुराणात आहे. मला कुणाची गरज नाही, मला कशाची गरज नाही, मला काय वाटेल ते मी करीन. धन आणि संपत्ती आहे म्हणाले दुसरं, की एक धनसंपत्ती मनुष्याकडे असेल की त्याला असं वाटतं सगळं मला प्राप्त आहे. तिसरं प्रभुत्व, स्वामित्व, अधिकार, सत्ता मनुष्याला जर प्राप्त झाली तर त्याला असं वाटतं की मला काही कशाची गरज नाही, त्या सत्तेची धुंदी डोळ्यावर आल्याशिवाय राहत नाही.

त्याच्या आसपास असणारे जे इतर राजवंश राहत होते त्यातल्या हयहय आणि तालजंघ नावाच्या कुलातले क्षत्रिय अत्यंत पराक्रमी असे होते. त्या लोकांनी ह्या राजाबरोबर सामर्थ्याने टक्कर द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर लढाया झाल्या आणि त्या लढायांमध्ये त्या क्षत्रियांकडून याचा पराभव झाला. आता अपमानास्पद स्थितीमध्ये तिथे राहावं असं त्याला वाटलं नाही. त्यांनी एका तलावाचा आश्रय केला आणि तिथे जाऊन तो राहिला. त्या जलाशयामध्ये हा तिथं आल्याबरोबरच त्या जलाशयाच्या आसपास असलेले जे पक्षी आहेत किंवा पशु आहेत ते भराभरा भराभरा दुसरीकडे निघून गेले. कारण याच्या अंतःकरणाच्या मदानी युक्त असलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्यामुळे निर्माण होणारं जे त्याच्या भोवतीचं वातावरण आहे ते त्या निष्पाप पशुपक्ष्यांना भयप्रद वाटलं आणि ते ती जागा सोडून गेले. मी आपल्याला अलीकडच्या काळातला सुद्धा याच्याकरता एक दाखला देऊ शकते. बरं का, एक खून एका माणसाने केला, तो इतका व्यवस्थित केला, म्हणजे सत्य घटना सांगती हा, म्हणजे कोणी CID वगैरे सिरियल नाही सांगत. तर त्याच्यामध्ये ती घडलेली घटना की त्यांनी खून केला आणि त्याचा खून लक्षात कळेच ना कुणी खून केला ह्या माणसाचा. 7-8 गोळ्या घालून खून झालेला आहे आणि ते प्रकरण काही केल्या सुटे ना. दीर्घ कालानंतर योगायोगाने शोधाशोध घेत करताना ही पोलीस मंडळी त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी हा खून झाला होता. तर ते स्थान शोधत शोधत मग हळूहळू कळत गेलं, ते स्थान कळलं, तिथपर्यंत ते लोक पोचले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी ह्या खुनाचा शोध यांना लावावाच लागला नाही. ते तिथे पोचले आणि ज्या झाडाच्या खाली ह्या झोपलेल्या माणसाला गोळ्या मारल्या होत्या त्या ठिकाणी ते झाड आपोआप थरथर थरथर थरथर कापायला लागलं. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा घडलेला घटना प्रसंगाचा शॉक त्या झाडाला बसला आणि त्या शॉक बसण्यामुळे तो जो धक्का बसला त्या धक्क्याने ते झाड थरथरत होतं. ही विज्ञानाची नोंद आहे की हे आमचे लोक सांगतात की बा ह्या माणूस गेला आणि ह्याच्यामुळे ते पक्षी उडायला लागले, आपलं ते आपलं कवीचं वर्णन आहे. ते कवीचं वर्णन नाही, त्या त्या ध्वनिलहरी त्या त्या वातावरणामध्ये ती ती कंपनं त्या प्रकारचे भाव उत्पन्न करत असतात. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की हा राजा तिथे राहू लागला, आपल्या दोघी पत्नींच्या बरोबर तिथे राहिला, त्या तलावामध्ये उतरला, त्यांनी जलपान केलं, वृक्षाच्या सावलीमध्ये सुखानी बसला. त्याची फार निराशा झाली होती मनानी, सगळ्या निंदेनी तो विटून गेला होता. तो म्हणाले की आपलं सगळं यश, आपला सगळा पुरुषार्थ आता सगळा संपुष्टात आलेला आहे. पण त्याच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी पुराणात फार चांगल्या व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो की अकीर्तीसारखा दुसरा मृत्यू नाही, क्रोधासारखा शत्रू नाही, निंदेसारखं पाप नाही, असूयेसारखी अपकीर्ती नाही आणि म्हणाले रागासारखं बंधन नाही, संग किंवा आसक्तीसारखं विष नाही. अशा प्रकारे विलाप करत तो राजा त्या ठिकाणी दुःखी कष्टी झाला. दिवसेंदिवस प्रकृतीने त्या मानसिक संतापाने त्याचं शरीर जर्जर झालं, त्याला त्याचं शरीर दुखण्यांनी ग्रस्त झालं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याची जी लहान पत्नी होती, दोन पत्नींच्या बरोबर तो तिथे राहत होता, त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरवमुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं और्ध्वदेहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता. याचं पुनःप्रसारण 9 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोधातला दशक चौथा समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे। कितीही जरी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलं तरी शब्दामध्ये येणारा हा विषय नसतो, यासाठी सद्गुरूंच्या कडे जाऊन त्यांच्याकडूनच हे समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या समोर बसून साधना करून तो अनुभव घ्यायला पाहिजे। समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे, सारा सार विचार केल्याने हे कळेल आणि सत्संग करून सत्योत्तरे प्रत्यासी येतील। संतांच्या संगतीत राहिल्याने हे आपल्याला अनुभवाला येईल। सत्य पाहता नाही असत्य, सत्याकडे दृष्टी गेली, परमात्मा वस्तूचा अनुभव आला की लक्षात येतं हे असत विश्व जे आहे, देह जो आहे ते नाहीच आहे खरं, म्हणजे ते सगळंच असत आहे। आणि असत्य पाहता नाही सत्य, जोवर हे असत्य आपण खरं समजून चाललेलो आहोत, पूर्ण त्याच्यातच गुंतलेलो आहोत, तोपर्यंत सत्याचं दर्शन होणार नाही। असत्याचा लोप झाल्यानंतरच सत्याचं दर्शन आहे। म्हणून सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पाशी, तुम्ही काय पाहताय ते बघा। असत्याकडे पाहत असलात सत्य दिसणार नाही, आणि सत्याकडे जर दृष्टी ठेवली तर असत्याचा लोप व्हायला पाहिजे। म्हणून पाहण्यावर पाहणारा जो आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे। पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले। पाहणारा आणि पाहणं हे दोन न राहता पाहणारा त्या पाहण्याशी जर तद्रूप झाला, ध्याता जर त्या ध्येयाशी एकरूप झाला, ज्ञाता त्या ज्ञेयाशी एकरूप झाला, तद्रूप झाला, मग जे होत ते तरी मग जाणावे बाणले समाधान। समर्थ पुन्हा पुन्हा हे सांगतात, समाधान जर बाणायचं असेल तर ही तद्रूपता पावलं पाहिजे। ज्ञाता वेगळा राहता कामा नाही, तो एकरूप झाला तर मग ती जी स्थिती असते त्या स्थितीला समाधान असं म्हटलेलं आहे। आपल्याला समाधान क्षणात येत क्षणात मोडतं ते समाधान नाही। म्हणून संत ज्ञानी पुरुष अखंड समाधानात असतात, त्याचं कारण ते त्याच स्थितीमध्ये स्थित असतात। नाना समाधान पाहता बाणती सद्गुरु करता, सद्गुरूंच्यामुळे हे समाधान बाणत। सद्गुरु विण सर्वथा सन्मार्ग नसे, सद्गुरु जर नसतील तर सन्मार्ग कळतच नाही। कारण कसा कळणार, सामान्य माणसाला ज्याची ओळखच नाही तो जरी स्वतः सद्गुरु आहे असं तो समजत असला तरी त्यालाच जर अनुभव नसेल तर तो शिष्याला काय दाखवणार। प्रयोग जे अभ्यास आहे अभ्यासता नये, ही स्थिती कशी आहे माहितीये का, अभ्यास करायचा आहे पण अभ्यासाने ते सापडणार नाहीये। पण मग अभ्यास करायचाच नाही का, अभ्यास करायचा आहे पण लक्षात असं ठेवायचं आहे की अभ्यासाने ते सापडत नाही। जे अभ्यास आहे अभ्यासता नये, जे साधने असाध्य होय साधनानी ते असाध्य जे आहे ते आपल्याला सापडवायचं आहे का, तेही शक्य नाहीये। साधन करायचं आहे परंतु ते साधनेच्या पलीकडे असल्यामुळे साधना करता करता जसं 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलं आहे, ते साधन हतियार हळूच ठेवी, ते साधनेचं हत्यार देवा हळूच बाजूला ठेवलं जातं आणि सर्व जे असत आहे ते बाजूला सारलं जातं। अशा एका स्थितीमध्ये ते साध्य प्राप्त होत। पण हे सद्गुरु विण काय उमजो जाणे, परंतु हे जे सगळं आहे ना हे किती जरी शब्दांनी सांगितलं तरी सद्गुरूंशिवाय ते अनुभवाचं होत नाही। म्हणजे या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग। म्हणून ज्ञान मार्ग जर कळायला हवा असेल सत्संग धरावा। सत्संगे विण प्रसंग बोलूची नाही, सत्संगाखेरी काही बोलताच येत नाही। मग काय करायला पाहिजे, सेवावे सद्गुरूचे चरण, सद्गुरूचे चरण सेवावे ह्याचा अर्थ सुद्धा त्यांचे पाय चेपत बसायचे नाहीयेत। त्यांनी जी उपदेश केलेला आहे, जी साधना सांगितलेली आहे, जे अनुसंधान ठेवायला सांगितलंय त्या अनुसंधानात अखंड राहणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन ठेवणं, त्यांचा आदर्श समोर ठेवून, पण आदर्श ह्याचा अर्थ ते करतात ते आपण करायचं नाहीये, ते सांगतात ते आपण करायचं आहे। अशा तऱ्हेनं जर सद्गुरूंचे चरण सेवन झालं तर त्याला पादसेवन असं म्हटलंय। देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसी ठाई सद्भाव दृढ धरावा। जसं सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे त्याचप्रमाणे जे महापुरुष असतील देव ब्राह्मण जी मंडळी आहे त्याचा अर्थ ब्रह्म जाणती संपूर्ण, असे जे संत पुरुष आहेत
त्यांच्या ठिकाणी देखील असाच सद्भाव ठेवला पाहिजे. कारण सद्गुरु सारखे आपल्याला भेटतीलच असं नाही, पण अशा वेळेला जी सत्पुरुष मंडळी असतील, त्यांचं जे सांगणं असेल, तत्सम जी मंडळी असतील ते जे सांगत असतील त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे, हे काय करायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेले आहे, त्याप्रमाणे आपण करायचं आहे. पण तू खऱ्या अर्थाने सद्गुरु पाय सेवन ह्या नाव पाद सेवन, पण या खऱ्या अर्थाने सद्गुरूंची चरण सेवा, याचाच अर्थ आता म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण त्याचा निधिध्यास घ्यायला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन असा जर त्याचा ध्यास घेतला तरच आपल्याला सद्गुरूंची कृपा कळते. पण सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपण असी. नुसतं सद्गुरु भेटले, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, त्यांना काहीतरी नेऊन अर्पण केलं म्हणून त्यांची कृपा झाली असं होत नाही. तर जितकी आपण साधना जास्तीत जास्त तळमळीने नेमकेपणाने करू तसं तसं सद्गुरूंची कृपा होत असते, आणि तीच सद्गुरूंचं पादसेवन आहे हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती. तिन्ही जगताला पवित्र करणारी, म्हणजे जगतात तो राहिलेला आहे पण त्याच्या पलीकडचं जे स्थान आहे परम पवित्र असं जे ते ठिकाण आहे, तद्धाम परमं मम असं जे म्हटले आहे, यद गत्वा न निवर्तन्ते ज्या ठिकाणी पोहोचलं असता मागं परतणं नाही असं जे ते ठिकाण आहे, आणि जये करता सायुज्य मुक्ती साधकास होय, जे केलं असता सायुज्य मुक्ती साधकाला प्राप्त होते अशा ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून थोरा होऊन थोर चौथे भक्तीचा निर्धार. नवविधा भक्तीमधली सुद्धा सर्वात थोर भक्ती जी आहे तीही पादसेवन भक्ती सांगितलेली. नामस्मरण भक्ती जशी आहे तशी पादसेवन भक्ती आहे. त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये सुद्धा महत्वाच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये श्रवण हेही आहे, परंतु पादसेवन विष्णुस्मरण नंतर सख्य भक्ती आहे आणि आत्मनिवेदन भक्ती आहे ह्या महत्वाच्या भक्ती आहेत. दास्य भक्ती ही देखील महत्वाची आहे, कारण दास्य भक्तीशिवाय आत्मनिवेदन भक्ती संभवत नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या महत्वाच्या भक्ती आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून थोरा होऊन थोर चौथे भक्तीचा निर्धार, जय करिता पहिलं पार बहुत प्राणी पावती. पहिलं पार जर कुणाला जायचं असेल तर ही सगळ्यातल्या थोर भक्ती जी आहे पाद सेवन भक्ती ती आपण अंगीकारली पाहिजे आणि त्याचा पुरस्कार केला पाहिजे. नंतर पाचवा समास जो आहे त्याच्यामध्ये अर्चन भक्ती सांगितलेली आहे. अर्चन भक्ती ह्याचा अर्थ पूजा करणं. पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवता अर्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. सर्व पूजा षोडशोपचार पूजा आपण म्हणतो, सर्व तऱ्हेचे उपचार पाहिजेत अशा तऱ्हेने देवतांची पूजा करणं याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी नाना आसनं उपकरणं वस्त्र अलंकार भूषण मानस पूजा मूर्ती ध्यान सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिजेत. मग त्या मूर्तिका ज्या ज्या मूर्तिका पूजन म्हटलंय, काही धातूंच्या असतात, काही मातीच्या असतात, काही पाषाणाच्या असतात, काही आपल्या कुलदेवता असतात, त्या सर्वांची पूजा करणं ह्याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. गणेश शारदा विठ्ठल मूर्ती नाना देव देवता आहेत, अवतारी पुरुष आहेत, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती सर्व तऱ्हेच्या मूर्ती आहेत, सर्वांची पूजा करावी. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं आहे की सर्व जे आहेत प्रत्येकामध्ये भगवंतच आहे असा बोध ठेवून पूजा करायची. पण एकदम सामान्य माणसाच्या ठिकाणी हा भाव होत नाही, त्यामुळे पहिल्यांदा जे मोठे मोठे अवतारी पुरुष होऊन गेले रामकृष्ण आदी शिव दत्त त्यांची पूजा आहे, ज्ञानेश्वर आदी संत जे आहेत त्यांची पूजा आपण करणार आहोत, त्याच्यानंतर जे सत्पुरुष आहेत साधक आहेत सज्जन आहेत असं करत करत हळूहळू सर्व ठिकाणी भगवंतच वास करतो आहे अशा तऱ्हेचा बोध होणं आणि त्यांची पूजा करणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. कारण भक्तीमध्ये हेच सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत अशा तऱ्हेची दृष्टी, पण ती हळूहळू होत असते त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हरिहरांच्या अनंत मूर्ती, हरिहर अनेक मूर्ती आहे त्या देवतार्चनी पूजाव्या. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंडा सती, अनेक मूर्ती आहेत त्यांचे अर्चन करावे ही पाचवी भक्ती. मग त्यासाठी कुळधर्म सोडू नये, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. आपापल्या कुळामध्ये ज्या ज्या देवतांच्या पूजा असतील त्या जरूर कराव्या. नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. तीर्थक्षेत्राला जे जायचंय ते साईट सीईंगसाठी जायचं नाही आहे, तिथं जे जायचंय तिथं जे देवता आहेत
ती जी स्थान आहेत की ज्या ठिकाणी त्या त्या मंडळीने स्वतःची साधना केलेली आहे, तिथं त्यांचं वास्तव्य आहे, तिथं त्यांची समाधी आहे, त्या ठिकाणी एक पवित्र वातावरण असतं, तिथं आपण जायला पाहिजे, तिथं पूजन करायला पाहिजे आणि नाना उपचार अर्पावे परमेश्वरासी, अनेक प्रकारचे उपचार परमेश्वराला अर्पण करून त्याची पूजा करावी. पंचामृत, गंधाक्षत, नाना खाद्य, नाना भक्त समुदाय जिथं असतील त्या त्या ठिकाणी जरूर जायला पाहिजे. अनेक गोष्टी देवाळ्याला समर्पित करायला पाहिजे. हे सगळं काही करावं. ते म्हणतात काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. भगवंताची पूजा करताना मन पूर्ण त्याच्यात पाहिजे. कायेन वाणीन मनानी चित्ते जीवे प्राणे, चित्त वित्त जीव प्राण सगळंच्या सगळं करून त्या भगवंताच्या ठिकाणी पूजन करायचंय आणि याच प्रमाणे सद्गुरूंच भजनही करावं आणि त्याच्याशी अनन्य असावं. भगवंताची पूजा आपण ज्या अनन्य भावाने करतो त्याच अनन्य भावाने सद्गुरूंची पूजा करावी आणि मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराशी. प्रत्यक्षात जर आपल्याला या गोष्टी करता येत नसेल तर मानव पूजा करावी. पण पक्कं लक्षात हे ठेवावं की जर सद्गुरू आपल्याला भेटलेलं नसतील तर भगवंताच्या ठिकाणी पूजा करावी. सद्गुरू त्याच्यातून भेटतील आणि त्यांच्या कृपेने आपल्याला भगवंताची भेट होऊ शकेल. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे। तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ.

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्ष माम रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम बद्रीनारायणाय नमः। ओम दुर्गा देव्यै नमः।

धरणाय महानमस्याय स्वरूपाय दीर्घारिष्टं विनाशय विनाशय नाना प्रकार भोग प्रदाय मम। आपण जेव्हा दुसऱ्या करता म्हणतो त्यावेळेला त्याचे नाव उच्चारून यजमानस्य असं म्हणून पुढे म्हणावे। सर्वारिष्टं हन हन पच पच हर हर कच कच राजद्वारे जयं कुरु कुरु व्यवहार लाभं वर्धय वर्धय रणे शत्रुं विनाशय विनाशय वीनापत्ययोगं निवारय निवारय संत्युतिप्तिं कुरु कुरु पूर्णम आयुः कुरु कुरु स्त्री प्राप्तिं कुरु कुरु हुं फट स्वाहा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते विश्वमूर्तये नारायणाय श्री पुरुषोत्तमाय रक्ष रक्ष युष्मदधिनं प्रत्यक्षं परोक्षं वा अजीर्णं पच पच विश्वमूर्ते अरिन हन हन एकाहिकं द्व्याहिकं त्र्याहिकं चातुर्थिकं ज्वरं नाशय नाशय चतुरधिकान वातान अष्टादश क्षयरोगान अष्टादश कुष्ठान हन हन सर्वदोषान भंजय भंजय तत्सर्वं नाशय नाशय शोषय शोषय आकर्षय आकर्षय।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देहि मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले। तिथे एक स्फटिकवत झरा होता। त्या झऱ्यात स्वामी काही काळ उभे राहिले आणि तिथे एक छोटीशी गुहा होती। त्या गुहेत स्वामींनी प्रवेश केला। स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून निघाली। स्वामींनी आसन मांडी घातली, श्री दत्तात्रेयांचं स्मरण केलं। स्वामी समाधी अवस्थेत गेले। त्या क्षणी स्वामींच्या हृदयात आनंद लहरी उचंबळून आल्या। स्वामींना अचानकपणे मोहोळातल्या गवेस्वामी या नावाच्या एका योगी पुरुषाची आठवण झाली। 125 वर्षांच्या गवेस्वामींना ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचं असं स्वामींनी मनाशी ठरवलं। वास्तविक गवेस्वामी स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेले होते। स्वामी मोहोळात आले आहेत हे त्यांना आपोआप कळलं। त्या क्षणापासून गवेस्वामींनी श्री दत्तात्रेयांचा आणि श्री स्वामी समर्थांचा धावा सुरू केला होता। गवेस्वामी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले। त्या क्षणी गवेस्वामींच्या अंगांगातून अष्टसात्विक भाव उमलून आले होते। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते। गुहेच्या बाहेर उभं राहून त्यांनी स्वामींची स्तुती गायला सुरुवात केली। त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक गुहेबाहेर उभे राहिले। गवेस्वामींचा स्वर एवढा मधुर होता की आजूबाजूच्या गायीसुद्धा स्वामींच्या ओढीने जमा झाल्या। गवेस्वामींच्या कंठात स्वर निनादू लागले, दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणम। लोकही गवेस्वामींच्या मधुर स्वरात स्वर मिसळून आर्त स्वरात स्वामींना हाकारू लागले। वातावरण भारावून गेलं। इतक्यात 4 भारद्वाज पक्षी अवचितपणे प्रकट झाले आणि मानवी स्वरात म्हणू लागले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत। आणि लोकांनी स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकला। सगळ्यांनी श्वास रोखले। स्वामी गुहेबाहेर आले आणि गवेस्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला हा जो मानवी देह प्राप्त झालेला आहे त्यात आपल्याला पुरेपूर समाधान हवं असेल तर एकच करा, भगवंताशी अनुसंधान ठेवा, त्याच्या नामात तल्लीन व्हा। ह्यातच तुमचा उद्धार आहे हे लक्षात ठेवा। कारण आयुष्यात भगवंताची कृपा जर झाली नाही तर आयुष्य क्षणात वैराण होऊन जातं। भगवंताशिवाय सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होत नाही। प्रपंचातले सर्व कर्म पार पाडित असताना भगवंताचं नाम मुखात घुमत राहणं आवश्यक आहे। म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की भगवंताचं अखंड नाम भगवंताशी अनुसंधान ठेवतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 जून. परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत पुष्कळ भासलं तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडे आपण लक्ष लावावं. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे, त्याचं अवडंबर मोठं असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणं हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे, म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावं हे पाहावं. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणलं, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणलं, नंतर थोडं आणखी पुढं आणलं आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतलं. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरलं मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावं? हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंच आहे. आपल्या ध्यानातही येत नाही, इतकं सूक्ष्म असं वासनेचं बीज आपल्यात कुठेतरी दडलेलं असतं. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणं. प्रपंचातली विघ्न ही सूचना वजा असतात, ती आपल्याला जाग करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता. हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावं हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जेथे आळस माजला तेथे परमार्थ तुटला. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात एक रचना ऐकूया. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीत रचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोतेहो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: हाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत

कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 27 श्री गणेशाय नमः। पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे सर्वश्रेष्ठ आहे ते लक्ष्मीला सांगून भगवान विष्णू पुढे म्हणाले, ज्यांना महिनाभर पूजा आणि सर्व व्रत करता येत नसेल त्यांनी काय करावे ते सांगतो। त्यांनी एक काहीतरी नियम धरावा, स्नान, दान, जप, तर्पण, पुराण श्रवण, देवपूजा, तेलाचा त्याग, भूमिशयन, पत्रावळीवर जेवणे, अनरसे दान करणे, एकच धान्य खाणे, नखे वाढविणे, केस वाढू देणे, देवापुढे सतत दिवा लावणे, दाम्पत्य भोजन, अनवाणी चालणे, एकेक धान्य वर्ज्य करणे, आवळीच्या झाडाखाली स्नान करणे, फलत्याग, मीठ वर्ज्य करणे, तीळ, धान्य, तांबूल, सोने, रुपे दान देणे, भागवत ऐकणे, उपोषण करणे, काही न मागता मिळेल ते खाणे, नक्त भोजन, धारणा पारणा, एक वेळ जेवणे, केवळ हविष्य अन्न खाणे, तुलसी पूजा, कृष्णाचे नाम घेणे, शाळीग्रामाची पूजा करणे, पूजा न केलेल्या मूर्तीचे पूजन करणे, सामिष धान्य त्यागणे, अशुद्ध अन्न टाकणे, परद्रोह परनिंदा न करणे, सदाचार करणे, अशुद्ध लोकांशी न बोलणे, सज्जनांची निंदा न करणे, दुष्ट पडलेले अन्न न खाणे, स्त्रिया, गायी, महंत, व्रतस्थ, देवदेवता, राजा, ब्राह्मण, वेद ह्यांची निंदा न करणे, अशा प्रकारे विविध नियम भगवान विष्णूंनी सांगितले आणि त्या नियमांचे मासांती विसर्जन कशा प्रकारे करावे ती सर्व माहिती लक्ष्मीला सांगितली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

करणी ती सांगतो ऐके साजणी एकाग्रचित्त करूनिया अधिकमास येता क्षण काहीही नियम धरावा जाण स्नानदान

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 27वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: पौर्णिमेला इष्टदेवता आणि पुरुषोत्तमाची पूजा करावी, ब्राह्मणाला अन्न वस्त्र दान द्यावे, ऐपत असल्यास सुवर्ण भूमी यांचे दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

ಅತುಲ ಶರಭೋ ಭೀಮ ಸಮಯಜ್ಞೋ ಹರಿರ್ಹರಿ ಸರ್ವಲಕ್ಷಣ ಲಕ್ಷಣ್ಯೋ ಲಕ್ಷ್ಮೀವಾನ್ ಸಮಿತಿಂಜಯ ವಿಕ್ಷರೋ ರೋಹಿತೋ ಮಾರ್ಗೋ ಹೇತುರುದಾಮೋದರ ಸಹ ಮಹೀಧರೋ ಮಹಾಭಾಗೋ ವೇಗವಾನಮಿತಾಶನ ಉದ್ಭವ ಕ್ಷೋಭಣೋ ದೇವ ಶ್ರೀಗರ್ಭ ಪರಮೇಶ್ವರ ಕರಣಂ ಕಾರಣಂ ಕರ್ತಾ ವಿಕರ್ತಾ ಗಹನೋ ಗುಹಃ ವ್ಯವಸಾಯೋ ವ್ಯವಸ್ಥಾನ ಸಂಸ್ಥಾನ ಸ್ಥಾನದೋ ಧ್ರುವಃ ಪರರಧಿ ಪರಮಸ್ಪಷ್ಟಸ್ತುಷ್ಟ ಪುಷ್ಟ ಶುಭೇಕ್ಷಣ ರಾಮೋ ವಿರಾಮೋ ವಿರಜೋ ಮಾರ್ಗೋ ನೇಯೋ ನಯೋ ನಯಃ ವೀರಶಕ್ತಿಮತಾಂ ಶ್ರೇಷ್ಠೋ ಧರ್ಮೋ ಧರ್ಮ ವಿದುತ್ತಮಃ ವೈಕುಂಠಃ ಪುರುಷ ಪ್ರಾಣ ಪ್ರಾಣದ ಪ್ರಣವ ಪ್ರಥು ಹಿರಣ್ಯಗರ್ಭ ಶತ್ರುಘ್ನೋ ವ್ಯಾಪ್ತೋ ವಾಯುರಧೋಕ್ಷಜಃ ಋತುಸುದರ್ಶನಃ ಕಾಲಃ ಪರಮೇಷ್ಠಿ ಪರಿಗ್ರಹಃ ಉಗ್ರ ಸಂವತ್ಸರೋ ದಕ್ಷೋ ವಿಶ್ರಾಮೋ ವಿಶ್ವದಕ್ಷಿಣಃ ವಿಸ್ತಾರಸ್ಥಾವರಸ್ಥಾಣು ಪ್ರಮಾಣಂ ಬೀಜಮಂಗ್ಯಂ ಅರ್ಥೋನರ್ಥೋ ಮಹಾಕೋಶೋ ಮಹಾಭೋಗೋ ಮಹಾಧನಃ ಅನಿರ್ವಿಣ್ಣಸ್ಥವಿಷ್ಠೋ ಭೂರ್ಧರ್ಮಯೂಪೋ ಮಹಾಮಖಃ ನಕ್ಷತ್ರನೇಮಿರ್ನಕ್ಷತ್ರೀ ಕ್ಷಮಕ್ಷಾಮಃ ಸಮೀಹನಃ ಯಜ್ಞೈಜ್ಯೋ ಮಹೇಜ್ಯಶ್ಚ ಕ್ರತುಸ್ಸಪ್ರಂಸತಾಂಗತಿಃ ಸರ್ವದರ್ಶೀ ವಿಮುಕ್ತಾತ್ಮಾ ಸರ್ವಜ್ಞೋ ಜ್ಞಾನಮುತ್ತಮಂ ಸುವೃತಸ್ಸು ಮುಖಸ್ಸೂಕ್ಷ್ಮಸ್ಸು ಘೋಷಸ್ಸು ಕದಸ್ಸುಹೃತ್ ಮನೋಹರೋ ಜಿತಕ್ರೋಧೋ ವೀರಬಾಹುರ್ವಿದಾರಣಃ ಸ್ವಾಪನಸ್ವರ್ಷೋ ವ್ಯಾಪಿ ನೈಕಾತ್ಮಾ ನೈಕಕರ್ಮಕೃತ್ ವತ್ಸರೋ ವತ್ಸಲೋ ವತ್ಸೀ ರತ್ನಗರ್ಭೋ ಧನೇಶ್ವರಃ ಧರ್ಮಗುಬ್ಧರ್ಮಕೃದ್ಧರ್ಮೀ ಸದಸತ್ಕ್ಷರಮಕ್ಷರಂ ಅವಿಜ್ಞಾತಾ ಸಹಸ್ರಾಂಶುರ್ವಿಧಾತಾ ಕೃತಲಕ್ಷಣಃ ವ್ಯವಸ್ತಿನೇಮಿ ಸತ್ವಸ್ಥ ಸಿಂಹೋ ಭೂತಮಹೇಶ್ವರಃ ಆದಿದೇವೋ ಮಹಾದೇವೋ ದೇವೇಶೋ ದೇವಹೃದ್ಗುರುಃ ಉತ್ತರೋ ಗೋಪತಿರಗುಪ್ತಾ ಜ್ಞಾನಗಮ್ಯಃ ಪುರಾತನಃ ಶರೀರಭೂತಹೃದ್ಭೋಕ್ತಾ ಕಪೀಂದ್ರೋ ಭೂರಿದಕ್ಷಿಣಃ ಸೋಮಪೋ ಮೃತಪಸ್ಸೋಮಃ ಪುರುಜಿತ್ ಪುರುಸತ್ತಮಃ ವಿನಯೋ ಜಯಸತ್ಯಸಂಧೋ ದಾಶಾರ್ಹ ಸಾತ್ವತಾಂಪತಿಃ ಜೀವೋ ವಿನಯಿತಾ ಸಾಕ್ಷಿ ಮುಕುಂದೋ ಮಿತವಿಕ್ರಮಃ ಅಂಭೋ ನಿಧಿರನಂತಾತ್ಮಾ ಮಹೋದಧಿಶಯೋಂತಕಃ ಅಜೋ ಮಹರ್ಹ ಸ್ವಾಭಾವ್ಯೋಜಿತಾ ಮಿತ್ರ ಪ್ರಮೋದನಃ ಆನಂದೋ ನಂದನೋ ನಂದ ಸತ್ಯಧರ್ಮಾ ತ್ರಿವಿಕ್ರಮಃ ಮಹರ್ಷಿಃ ಕಪಿಲಾಚಾರ್ಯಃ ಕೃತಜ್ಞೋ ಮೀದಿನೀಪತಿಃ ತ್ರಿಪದಸ್ತ್ರಿದಶಾಧ್ಯಕ್ಷೋ ಮಹಾಶೃಂಗಃ ಕೃತಾಂತಕೃತ್ ಮಹಾವರಾಹೋ ಗೋವಿಂದ ಸುಷೇಣಃ ಕನಕಾಂಗದೀ ಗುಹ್ಯೋ ಗಭೀರೋ ಗಹನೋ ಗುಪ್ತಶ್ಚಕ್ರಗದಾಧರಃ ವೇದಾಸ್ವಾಂಗೋಜಿತಃ ಕೃಷ್ಣೋ ದೃಢ ಸಂಕರ್ಷಣೋಚ್ಯುತಃ ವರುಣೋ ವಾರುಣೋ ವೃಕ್ಷಃ ಪುಷ್ಕರಾಕ್ಷೋ ಮಹಾಮನಃ ಭಗವಾನ್ ಭಗಹಾನಂದೀ ವನಮಾಲೀ ಹಲಾಯುಧಃ ಆದಿತ್ಯೋ ಜ್ಯೋತಿರಾದಿತ್ಯ ಸಹಿಷ್ಣುರ್ಗತಿಸತ್ತಮಃ ಸುಧನ್ವಾಖಂಡ ಪರಶುರುದಾರುಣೋ ದ್ರವಿಣಪ್ರದಃ ದಿವಸ್ಪೃಕ್ಸರ್ವದೃಗ್ವ್ಯಾಸೋ ವಾಚಸ್ಪತಿರಯೋ ನಿಜಃ ತ್ರಿಸಾಮಾಸಾಮಗಸ್ಸಾಮ ನಿರವಾಣಂ ಭೇಷಜಂ ವಿಶತ್ ಸನ್ಯಾಸಕೃಚ್ಛಮಶಾಂತೋ ನಿಷ್ಠಾ ಶಾಂತಿಃ ಪರಾಯಣಂ ಶುಭಾಂಗಶಾಂತಿದಸ್ರಷ್ಟಾ ಕುಮುದಃ ಕುವಲೇಶಯಃ ಗೋಹಿತೋ ಗೋಪಚರಗೋಪ್ತಾ ವೃಷಭಾಕ್ಷೋ ವೃಷಪ್ರಿಯಃ ಅನಿವರ್ತಿ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ಸಂಕ್ಷೇಪ್ತಾ ಕ್ಷೇಮಕೃಚ್ಛಿವಃ ಶ್ರೀವತ್ಸವಕ್ಷ ಶ್ರೀವಾಸ ಶ್ರೀಪತಿ ಶ್ರೀಮತಾಂವರಃ ಶ್ರೀಧ ಶ್ರೀಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವಿಭಾವನಃ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಕತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗಶತಾನಂದೋ ನಂದಿರಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣಸ್ಸರ್ವತಶ್ಚಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರ್ವಿಶೋಕಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರ್ಚಿತಃ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನಃ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತವಿಕ್ರಮಃ ಕಾಲನೇಮಿನಿಃ ವೀರಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರಃ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶಃ ಕೇಶವಃ ಕೇಶಿಹಾ ಹರಿಃ ಕಾಮದೇವಃ ಕಾಮಪಾಲಃ ಕಾಮೀಕಾಂತಃ ಕೃತಾಗಮಃ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರು ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನಃ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯಃ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗಃ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿಃ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯಃ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತಾ ಪುಣ್ಯಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತಾ ವಸುಪ್ರದಃ
वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हरिः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासस्व्याम्नः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नरः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तशतमूर्तिशताननः एको नैकः सवः कः किम् यत्तत्पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदि वीरः विषमशून्यो घृताशीरचरश्चलः अमानीमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधामेधयो धन्यः सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकवात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्मनाभः सुलोचनः अर्को वाजसनशृङ्गी जयन्तः सर्वविज्ञैः सुवर्णबिन्दुरक्षोभ्यस्तर्ववागीश्वरेश्वरः महाह्रदो महागरतो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः अमृतांशो मृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभस्फूर्तः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरोश्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः सहस्रार्चिः सप्तजिह्मः सप्तयुधाः सप्तवाहनः अमूर्तिरनभोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अणुरुबृहत्कृशस्थूरो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कचितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमश्रमणक्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डोदमयितादमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमूयमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायः प्रियारहोरः प्रियकृत्प्रीतिवर्धनः विहाय स गतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग्विभुः रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजो व्रजा अनिर्विण्णः सदामरसी लोकाधिष्ठानमद्भुतः सनात्सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्तिदक्षिणः अरौद्रः कुण्डलीचक्री विक्रम्युर्जितशासनः शब्दातिगः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणक्षमिणाङ्गरः विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युरुभयापः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजनमादिरभीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पः सप्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः प्रमाणम् प्राणनिलयः प्राणजीवनः तत्त्वम् तत्त्वविवेकात्मा जन्ममृत्युजरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सपिता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यजवा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृद्यज्ञकृद्यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञगुह्य मन्नमन्नादयेव च आत्मयोनिस्वयम् जातो वैखानः सामगायनः देवकी नन्दनस्रष्टा क्षितीशः पापनाशनः शङ्खबृन्नन्दकी चक्री शारङ्गधनवागदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति हरये नमः हरये नमः हरये

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: de
1: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया एक भक्तिगीत। गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

धवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोधातला दशक चौथा समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे। कितीही जरी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलं तरी शब्दामध्ये येणारा हा विषय नसतो, यासाठी सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांच्याकडूनच हे समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या समोर बसून साधना करून तो अनुभव घ्यायला पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात की अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे, सारा सार विचार केल्याने हे कळेल आणि सत्संग करून सत्योत्तरे प्रत्यासी येते। संतांच्या संगतीत राहिल्याने हे आपल्याला अनुभवाला येईल। सत्य पाहता नाही असत्य, सत्याकडे दृष्टी गेली परमात्म वस्तूचा अनुभव आला की लक्षात येतं हे असत विश्व जे आहे, देह जो आहे ते नाहीच आहे खरं, म्हणजे ते सगळंच असत आहे। आणि असत्य पाहता नाही सत्य, जोवर हे असत्य आपण खरं समजून चाललेलो आहोत, पूर्ण त्याच्यातच गुंतलेलो आहोत, तोपर्यंत सत्याचं दर्शन होणार नाही। असत्याचा लोप झाल्यानंतरच सत्याचं दर्शन आहे। म्हणून सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पाशी, तुम्ही काय पाहताय ते बघा। असत्याकडे पाहत असलात सत्य दिसणार नाही, आणि सत्याकडे जर दृष्टी ठेवली तर असत्याचा लोप व्हायला पाहिजे। म्हणून पाहण्यावर पाहणारा जो आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे। पाहणार पाहणे जया लागले ते तद्रुपत्वे प्राप्त झाले। पाहणारा आणि पाहणं हे दोन न राहता पाहणारा त्या पाहण्याशी जर तद्रूप झाला, ध्याता जर त्या ध्येयाशी एकरूप झाला, ज्ञाता त्या ज्ञेयाशी एकरूप झाला, तद्रूप झाला, मग जे होत ते तरी मग जाणावे बाणले समाधान। समर्थ पुन्हा पुन्हा हे सांगतात, समाधान जर बाणायचं असेल तर ही तद्रूपता पावलं पाहिजे। ज्ञाता वेगळा राहता कामा नाही, तो एकरूप झाला तर मग ती जी स्थिती असते त्या स्थितीला समाधान असं म्हटलेलं आहे। आपल्याला समाधान क्षणात येतं क्षणात मोडतं ते समाधान नाही। म्हणून संत ज्ञानी पुरुष अखंड समाधानात असतात, त्याचं कारण ते त्याच स्थितीमध्ये स्थित असतात। नाना समाधान आहे पाहता बाणती सद्गुरु करता, सद्गुरूंच्यामुळे हे समाधान बाणतं। सद्गुरु विण सर्वथा सन्मार्ग नसे, सद्गुरु जर नसतील तर सन्मार्ग कळतच नाही। कारण कसा कळणार, सामान्य माणसाला ज्याची ओळखच नाही तो जरी स्वतः सद्गुरु आहे असं तो समजत असला तरी त्यालाच जर अनुभव नसेल तर तो शिष्याला काय दाखवणार। प्रयोग जे अभ्यास आहे अभ्यासता नये, ही स्थिती कशी आहे माहितीये का, अभ्यास करायचा आहे पण अभ्यासाने ते सापडणार नाहीये। पण मग अभ्यास करायचाच नाही का, अभ्यास करायचा आहे पण लक्षात असं ठेवायचं आहे की अभ्यासाने ते सापडत नाही। जे अभ्यास आहे अभ्यासता नये, जे साधने असाध्य होय साधनानी ते असाध्य जे आहे ते आपल्याला सापडवायचं आहे का, तेही शक्य नाहीये। साधन करायचं आहे परंतु ते साधनेच्या पलीकडे असल्यामुळे साधना करता करता जसं 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलं आहे, ते साधन हतियार हळूच ठेवी, ते साधनेचं हत्यार देवा हळूच बाजूला ठेवलं जातं आणि सर्व जे असत आहे ते बाजूला सारलं जातं, अशा एका स्थितीमध्ये ते साध्य प्राप्त होतं। पण हे सद्गुरु विण काय उमजो जाणे, परंतु हे जे सगळं आहे ना हे किती जरी शब्दांनी सांगितलं तरी सद्गुरूंशिवाय ते अनुभवाचं होत नाही। या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग। म्हणून ज्ञान मार्ग जर कळायला हवा असेल सत्संग धरावा। सत्संगे विण प्रसंग बोलूची नाही, सत्संगाखेरी काही बोलताच येत नाही। मग काय करायला पाहिजे, सेवावे सद्गुरूचे चरण। सद्गुरूचे चरण सेवावे ह्याचा अर्थ सुद्धा त्यांचे पाय चेपत बसायचे नाहीयेत। त्यांनी जी उपदेश केलेला आहे, जी साधना सांगितलेली आहे, जे अनुसंधान ठेवायला सांगितलंय त्या अनुसंधानात अखंड राहणं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन ठेवणं, त्यांचा आदर्श समोर ठेवून, पण आदर्श ह्याचा अर्थ ते करतात ते आपण करायचं नाहीये, ते सांगतात ते आपण करायचं आहे, अशा तऱ्हेनं जर सद्गुरूंचे चरण सेवन झालं तर त्याला पादसेवन असं म्हटलंय। देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐसी ठाई सद्भाव दृढ धरावा। जसं सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे त्याचप्रमाणे जे महापुरुष असतील देव ब्राह्मण जी मंडळी आहे त्याचा अर्थ ब्रह्म जाणती संपूर्ण, असे जे संत पुरुष आहेत
त्यांच्या ठिकाणी देखील असाच सद्भाव ठेवला पाहिजे. कारण सद्गुरू सारखे आपल्याला भेटतीलच असं नाही, पण अशा वेळेला जी सत्पुरुष मंडळी असतील, त्यांचं जे सांगणं असेल, तत्सम जी मंडळी असतील ते जे सांगत असतील, त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे, हे काय करायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेले आहे, त्याप्रमाणे आपण करायचं आहे. पण तू खऱ्या अर्थाने सद्गुरु पाय सेवणे ह्या नाव पाद सेवन, पण या खऱ्या अर्थाने सद्गुरूंची चरण सेवा, याचाच अर्थ आता म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण त्याचा निधिध्यास घ्यायला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन असा जर त्याचा ध्यास घेतला तरच आपल्याला सद्गुरूंची कृपा कळते. पण सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपण असी. नुसतं सद्गुरु भेटले, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, त्यांना काहीतरी नेऊन अर्पण केलं म्हणून त्यांची कृपा झाली असं होत नाही. तर जितकी आपण साधना जास्तीत जास्त तळमळीने नेमकेपणाने करू, तसं तसं सद्गुरूंची कृपा होत असते, आणि तीच सद्गुरूंचं पादसेवन आहे हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पादसेवन चौथी भक्ती पावन करीत असे त्रिजगती. तिन्ही जगताला पवित्र करणारी, म्हणजे जगतात तो राहिलेला आहे पण त्याच्या पलीकडचं जे स्थान आहे परम पवित्र असं जे ते ठिकाण आहे, तद्धाम परमम मम असं जे म्हटले आहे, यद गत्वा न निवर्तन्ते ज्या ठिकाणी पोहोचलं असता माग परतणं नाही असं जे ते ठिकाण आहे. आणि जय करता सायुज्य मुक्ती साधकास होय, जे केलं असता सायुज्य मुक्ती साधकाला प्राप्त होते अशा ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून थोरा हून थोर चौथे भक्तीचा निर्धार. नवविधा भक्तीमधली सुद्धा सर्वात थोर भक्ती जी आहे तीही पादसेवन भक्ती सांगितलेली. नामस्मरण भक्ती जशी आहे तशी पादसेवन भक्ती आहे. त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये सुद्धा महत्वाच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये श्रवण हेही आहे, परंतु पादसेवन, विष्णुस्मरण, नंतर सख्य भक्ती आहे आणि आत्मनिवेदन भक्ती आहे, ह्या महत्वाच्या भक्ती आहेत. दास्य भक्ती ही देखील महत्वाची आहे, कारण दास्य भक्तीशिवाय आत्मनिवेदन भक्ती संभवत नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या महत्वाच्या भक्ती आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून थोरा हून थोर चौथे भक्तीचा निर्धार, जय करिता पहिल पार बहुत प्राणी पावती. म्हणजे पहिलं पार जर कुणाला जायचं असेल तर ही सगळ्यातल्या थोर भक्ती जी आहे पाद सेवन भक्ती, ती आपण अंगीकारली पाहिजे आणि त्याचा पुरस्कार केला पाहिजे. नंतर पाचवा समास जो आहे त्याच्यामध्ये अर्चन भक्ती सांगितलेली आहे. अर्चन भक्ती ह्याचा अर्थ पूजा करणं. पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. सर्व पूजा, षोडशोपचार पूजा आपण म्हणतो, सर्व तऱ्हेचे उपचार पाहिजेत, अशा तऱ्हेने देवतांची पूजा करणं ह्याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी नाना आसनं, उपकरणं, वस्त्र, अलंकार, भूषण, मानस पूजा, मूर्ती ध्यान सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिजेत. मग त्या मूर्तिका, ज्या ज्या मूर्तिका पूजन म्हटलंय, काही धातूंच्या असतात, काही मातीच्या असतात, काही पाषाणाच्या असतात, काही आपल्या कुलदेवता असतात, त्या सर्वांची पूजा करणं ह्याला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. गणेश, शारदा, विठ्ठल मूर्ती, नाना देव देवता आहेत, अवतारी पुरुष आहेत, श्रीरंग, हनुमंत, गरुड मूर्ती, सर्व तऱ्हेच्या मूर्ती आहेत, सर्वांची पूजा करावी. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं आहे की सर्व जे आहेत प्रत्येकामध्ये भगवंतच आहे असा बोध ठेवून पूजा करायची. पण एकदम सामान्य माणसाच्या ठिकाणी हा भाव होत नाही, त्यामुळे पहिल्यांदा जे मोठे मोठे अवतारी पुरुष होऊन गेले, रामकृष्ण आदी, शिव, दत्त, त्यांची पूजा आहे. ज्ञानेश्वर आदी संत जे आहेत त्यांची पूजा आपण करणार आहोत. त्याच्यानंतर जे सत्पुरुष आहेत, साधक आहेत, सज्जन आहेत, असं करत करत हळूहळू सर्व ठिकाणी एक भगवंतच वास करतो आहे अशा तऱ्हेचा बोध होणं आणि त्यांची पूजा करणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. कारण भक्तीमध्ये हेच सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, अशा तऱ्हेची दृष्टी, पण ती हळूहळू होत असते, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हरिहरांच्या अनंत मूर्ती, हरिहर अनेक मूर्ती आहे, त्या देवतार्चनी पूजाव्या. आयशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंडासती, अनेक मूर्ती आहेत त्यांचे अर्चन करावे, ही पाचवी भक्ती. मग त्यासाठी कुळधर्म सोडू नये, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. आपापल्या कुळामध्ये ज्या ज्या देवतांच्या पूजा असतील त्या जरूर कराव्या. नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. तीर्थक्षेत्राला जे जायचंय ते साईट सीईंगसाठी जायचं नाही आहे. तिथं जे जायचंय, तिथं जे देवता आहेत
ती जी स्थान आहेत की ज्या ठिकाणी त्या त्या मंडळीने स्वतःची साधना केलेली आहे, तिथं त्यांचं वास्तव्य आहे, तिथं त्यांची समाधी आहे, त्या ठिकाणी एक पवित्र वातावरण असतं, तिथं आपण जायला पाहिजे, तिथं पूजन करायला पाहिजे आणि नाना उपचार अर्पावे परमेश्वरासी, अनेक प्रकारचे उपचार परमेश्वराला अर्पण करून त्याची पूजा करावी. पंचामृत, गंधाक्षत, नाना खाद्य, नाना भक्त समुदाय जिथे असतील त्या त्या ठिकाणी जरूर जायला पाहिजे. अनेक गोष्टी देवाळ्याला समर्पित करायला पाहिजे. हे सगळं काही करावं. ते म्हणतात काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. भगवंताची पूजा करताना मन पूर्ण त्याच्यात पाहिजे. कायेन वाणीन मनानी चित्ते जीवे प्राणे, चित्त वित्त जीव प्राण सगळंच्या सगळं करून त्या भगवंताच्या ठिकाणी पूजन करायचंय. आणि याचप्रमाणे सद्गुरूंच भजनही करावं आणि त्याच्याशी अनन्य असावं. भगवंताची पूजा आपण ज्या अनन्य भावाने करतो त्याच अनन्य भावाने सद्गुरूंची पूजा करावी आणि मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराशी. प्रत्यक्षात जर आपल्याला गोष्टी करता येत नसेल तर मानस पूजा करावी. पण पक्क लक्षात हे ठेवावं कि जर सद्गुरु आपल्याला भेटलेलं नसतील तर भगवंताच्या ठिकाणी पूजा करावी. सद्गुरु त्याच्यातून भेटतील आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला भगवंताची भेट होऊ शकेल. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. त्या स्थितीमध्ये जेव्हा ह्या इतर देवतांनी पाहिलं की ह्यांचा अधिकार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यांनी अशा प्रकारे जर तपाचरण हे करत राहिले तर एक दिवस असा येईल की आम्ही सगळे देवता काय आम्हाला हे शाप देतील, आम्हाला दूर करतील, कदाचित इंद्राचं इंद्रपद जाईल. आणि त्यामुळे ते घाबरले, विष्णूकडे आले. विष्णूंना सांगितलं की हे विष्णुदेवा, तुम्ही एक काम करा की या ऋषींना या तपाचरणापासून दूर करा आणि आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं भगवंतांनी की आम्ही तुझं रक्षण करतो, किंवा देवतांनो मी तुम्हा सर्वांचं रक्षण करतो, इंद्रा तुझ्यासहित करतो, तू त्याची काळजी करू नकोस. पण हा अतिशय साधू पुरुष आहे, हा तुमच्याकरता वेडंवाकडं काही करत नाही, तो माझ्या दर्शनाकरता तपश्चर्या करतो आहे. आणि भगवंतांनी त्याला दर्शन दिलं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार केला, त्यांची स्तुती केली, मुनींना भगवंतांनी आलिंगन दिलं, वर माग म्हणाले. ते म्हणाले वर काय मागायचं आहे, तुम्ही साक्षात दर्शन दिलं. म्हणाले लोक नुसतं तुमचं नामस्मरण करतात तर म्हणाले समाधान पावतात, नामस्मरणाने इतकं समाधान मिळतं तर तुमच्या दर्शनाने किती समाधान आहे, एवढं समाधान मला मिळालं आता काय करायचं आहे. म्हणाले आता मला कशाची अपेक्षा नाही आहे. मग आता त्यावेळी ते म्हणाले की तुला कशाची अपेक्षा नाही, पण मी तुला सांगतो की मी तुझ्या पोटी अंशरूपाने जन्माला येईन, असं सांगितलं. मग मृकंडू ऋषी व्यवहारामध्ये आले, गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला, त्यांना मार्कंडेय नावाचा पुत्र झाला, मार्कंडेयांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलाला यज्ञ आदी सगळ्या ज्या ज्या त्यांच्याकडे असणाऱ्या विद्या आहेत त्या सगळ्या अध्ययन दान वगैरे वगैरे अनेक विद्यांचा त्यांना अभ्यास करून घेतला, उपदेश केला. आणि भगवान विष्णूंनी मार्कंडेय मुनींना सांगितलं की पुराणाची संहिता तयार करा. आपलं जे मार्कंडेय पुराण आहे ना, ती मार्कंडेयाने निर्माण केलेली पुराणाची संहिता आहे, तयार करा म्हणाले. हा विष्णूचा आदेश मिळाला. ते मार्कंडेय मुनी विष्णूंचे मोठे भक्त होते. आता ज्यावेळी युगाचा अंत होतो म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस संपतो, त्याची रात्र सुरू होते, त्यावेळी हे सबंध जे विश्व आहे ते त्या एकार्णवामध्ये लयाला जातं. सबंध विश्वाचा ब्रह्मांडाचा लय होतो त्यावेळी. तर त्यावेळी लय झाल्यानंतर आता पुन्हा सृष्टी निर्माण व्हायची, तोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र झाल्यामुळे तो झोपलेला असतो. तर त्या काळामध्ये सगळी सृष्टी गेली पण भगवान विष्णूंनी एकट्या मार्कंडेयांना तसंच जिवंत ठेवलं होतं. आणि त्या मार्कंडेय मुलींनी हा प्रलय झाल्यानंतर, हे जग विलीन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचा संहार विष्णूंनी केला नाही. म्हणून जोपर्यंत भगवान विष्णू झोपलेले होते तोपर्यंत ते भगवान विष्णूंच्या समोर उभे राहिले की जागता पहारा देत की विष्णूंना त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याचं वर्णन ह्या पुराणांनी कालाच्या भूमिकेतून केलेलं आहे. ते म्हणाले किती कालपर्यंत उभे राहिले, पुराण सांगतं, आम्ही तुम्हाला सांगतो. 15 निमेषांची एक काष्ठ आहे, 30 काष्ठांची एक कला आहे, 30 कलांचा एक क्षण आहे, 6 क्षणांची एक घटिका आहे, 2 घटिकांचा एक मुहूर्त आहे, 30 मुहूर्तांचा एक दिवस आहे, 30 दिवसांचा एक महिना आहे आणि 15 दिवसांचा एक पक्ष आहे आणि 2 पक्षांचा मिळून पुन्हा एक महिना आहे, 2 मासांचा एक ऋतू आहे, 3 ऋतूंचा एक अयन आहे, 2 अयनांचं एक वर्ष आहे, हा देवांचा एक दिवस आहे. नंतर म्हणाले 12,000 दिव्य वर्षांचा, म्हणजे देवांचा हा जो एक दिवस, त्याचे आता 360 दिवस व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांचं एक वर्ष, असं जे दिव्य वर्ष आहे अशी 12,000 दिव्य वर्षांचं एक दैवत युग आहे, अशा 2,000 दैवतयुगांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र आहे. म्हणजे 1,000 दैवतयुगांचा ब्रह्मदेवाचा दिवस आहे आणि 1,000 दैवतयुगांची ब्रह्मदेवाची रात्र आहे. आता 71 दिव्य चतुर्युगांचं एक मन्वंतर आहे आणि आपण काल बघितलं असे 14 मनू येतात, त्यांची 14 मन्वंतर आहेत.
अशी 14 मन्वंतर झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता ब्रह्मदेवाचा असा एक दिवस झाला की त्याची तेवढीच रात्र आहे. त्या तेवढ्या रात्रभर मार्कंडेय मुनी विष्णूंच्या समोर उभे होते आणि त्यांचा खडा पहारा देत होते. ते म्हणाले की आता पुन्हा मी आपल्याला सांगत नाही की ब्रह्मदेवाचे दोन परार्ध म्हणजे विष्णूंचा एक दिवस या पद्धतीने ते मापन आहे. आता एवढी मोठी रात्र झाली, प्रलयाच्या काळातून ही सगळी सृष्टी बाहेर येणार, तर त्याकरता म्हणून विष्णूंनी पुन्हा ब्रह्मदेवाला आज्ञा केली की आता आपली रात्र संपत आलेली आहे, प्रलयाचा काल आता संपलेला आहे, आता दिवस म्हणजे आता सृष्टी उत्पन्न कर. आणि त्यावेळी सृष्टी उत्पन्न होण्याकरता किंवा सृष्टी उत्पन्न होताना मार्कंडेय मुनींनी पाहिली आहे की सृष्टी कशी उत्पन्न होते, हे त्यांच्या समोर सृष्टी उत्पन्न झाली आणि ते मोठे थक्क झाले. दोन गोष्टी मार्कंडेयांनी पाहिल्या आहेत. आपल्या पुराणाचा विषय नाही म्हणून आपण तो लांबवायचा नाही, पण भागवत पुराण संपत येतं 12व्या स्कंधाच्या शेवटी मार्कंडेय मुनींनी असं म्हटलं की भगवंताचं दर्शन मिळालं, भगवंताकरता तपाचरण केलं, भगवंत आपल्यावरती संतुष्ट झाले, हे सगळं घडलं, पण म्हणाले एक आपल्याला कळलं नाही की भगवंताची माया कशी आहे किंवा भगवंताची शक्ती काय, भगवंताची लीला काय. ते त्या किनाऱ्यावरती आहेत, प्रलय होतो आहे, पाणी एवढं सगळं आलेलं आहे, समुद्रासारखं म्हणा, गंगासागरासारखं म्हणा, विशाल पाण्यावरती वटस्य पत्रस्य फुटे शयानम, तो भगवान त्या पैशावरती तोंडामध्ये पायाचा अंगठा घालून खेळतो आहे असं त्यांना दिसलं. आणि त्या क्षणी ते जे दिसलं आणि त्यानंतर जे सगळ्या उलटापालट व्हायला सुरुवात झाली, ते कुठे गेले, कुठे पडले, कुठे फिरले, किती ठिकाणी, किती भयानकतेचा, किती आनंदाचा, वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेत राहिले. आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी हजारो वर्ष, लाखो वर्ष, कोट्यावधी वर्ष, काळ काळ काळ इतका जातो आहे आणि मी कुठे कुठे कुठे जाऊन अनुभव घेतो आहे, हे सगळं त्यांना जे जाणवलं. आणि त्यानंतर हे सगळं अनुभवल्यानंतर पुन्हा त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं तर ते त्या किनाऱ्यावरतीच बसलेले आहेत आणि पुन्हा आतमध्ये त्या जलावरती तरंगत असलेलं भगवंताचं बालरूप त्या वटस्य पत्रस्य पुटे शयानम ह्या रूपामध्ये दिसतं आहे. आणि ते म्हणाले, भगवंता तू मला तुझी लीला दाखवलीस, तुझी माया दाखवलीस, कारण तुझ्या लीलेने तू हे जग निर्माण करतोस, ते कसं आहे त्या लीलेचं स्वरूप म्हणाले मला बघायला मिळालं. आपल्यापुढे हा विषय का म्हणला, कारण सृष्टीची उत्पत्ती कशी होते याचं पण आख्यान आहे, कारण मार्कंडेयांनी पाहिलं आहे, सृष्टी उत्पन्न होताना पाहिली आहे. सृष्टीचा प्रलय कसा होतो किंवा भगवान सृष्टीची उत्पत्ती कशी करतो, या सृष्टीला राखतो कसा आणि सृष्टीचा नाश कसा करतो, हे सुद्धा मार्कंडेयांनी पाहिलं. केवढा अधिकार आहे की भगवंताच्या सृष्टी निर्मितीला आणि भगवंताच्या सृष्टी ऱ्हासाला जो साक्षी आहे. आणि म्हणून जे पुराणामध्ये लिहिलं आहे त्या पुराणांच्या करता भगवंतांनी त्याचं आख्यान केलं आहे की डोळ्यांनी जे पाहिलं आहे ते लिहिलं आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जगाची निर्मिती पाहून पुन्हा मार्कंडेय मुनी थक्क झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, भगवंता तू आम्हाला जवळ करावंस, तुझा अनन्यसाधारण भक्त कसा असतो, तुला प्रिय असणारा भक्त कसा असतो ते तू आम्हाला सांग, असं म्हटल्यानंतर भगवंतांनी भक्ताचं लक्षण सांगायला सुरुवात केली. त्यात आपण अगदी थोडक्यात ती अगदी टू द पॉईंट ती लक्षणं पाहूया. त्यात त्यांनी असं म्हटलं की भगवंताचा जो भक्त आहे त्याचं स्वरूप सांगतो म्हणाले तुम्हाला, म्हणजे सर्व जीवांचा जो हितैषी आहे, जो ईर्ष्यारहित आहे, ज्याला कशाच्याच विषयी ईर्ष्या नाही आहे की हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते नाही मिळालं की असूया ज्याच्या ठिकाणी नाही, ज्याचं मन आणि इंद्रिय स्वाधीन आहेत, जो निष्काम आणि शांत आहे, म्हणजे ज्याचं मन, वाणी आणि क्रिया यांच्याद्वारे तो कोणालाही कधीही पीडा देत नाही, ज्याच्या ठिकाणी संग्रहाची प्रवृत्ती कधीही असत नाही, भगवत भक्त कशाचाच संग्रह करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की काही ग्रहण करण्याचा त्याचा कुणाकडनं तो काही घेत पण नाही. समर्थांना शिवाजी महाराजांनी काही देऊ केलं
तर समर्थांनी सांगितलं आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांना असं वाटलं की ह्या गडाचा पोशिंदा मिळ आहे त्याही वेळी समर्थांनी सांगितलं आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कुणाचं घेणं नाही कुणाचं देणं नाही, आम्हाला दोन्ही लागत नाही. आपण माणिकप्रभूंचं चरित्र वाचलं तर काही घेतलं नाही जगात. माऊलींनी तर त्याची वरकडी गेली आहे. माऊली तर म्हणतात ज्याला हा योग साधला आमचा कुंडलिनी योग तो तर ह्या जगात श्वासोश्वास पण घेत नाही, म्हणजे प्राणांचं कार्यसुद्धा शिल्लक राहत नाही, कारण देह हाच कुंभक होतो. आपला विषय वाढेल म्हणून मगाशी मी तेच बोलले नाही, पुढे आपल्याला एका ठिकाणी येईल की हे हजारो वर्ष कसे राहतात. देहाच्या ठिकाणी ज्याला कुंभक साधला, एकदा देह म्हणजे त्याचा घटच केला, एक तर आत कुंभक करून श्वास तरी ठेवला किंवा बाहेर श्वास टाकून हा निर्वात तरी केला, असा कितीही काळ राहू शकतो. हे स्तंभन आहे, त्या देहाचं स्तंभन आहे. आहे त्या स्थितीमध्ये त्याला तसंच राखणं हा त्या कुंभकाचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासातून या श्रेष्ठ पुरुषांनी आपला योग वाढवलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कशाचा संग्रह करावा लागत. माऊलींनी सांगितलं ना ही वाऱ्याची बाहुली आहे आणि तिला वस्त्र नेसवलं आहे. आता वाऱ्याला आकार आहे आणि तिला वस्त्र नेसवलं आहे. म्हणाले लोकांना वाटतं हा देह बाहेरून दिसतो, याच्या आत काही नाही आहे म्हणाले. या पांचभौतिक देह हा नाहीच आहे आणि त्यामुळे वर जोपर्यंत ही खोळ ठेवायची आहे तोवर ठेवली आहे, नको वाटली काढून टाकली आहे. हे इतकं सोपं आहे आणि त्यामुळे यांच्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत हे श्रेष्ठ पुरुष आहे. यांनी आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यापर्यंत आमची कल्पना पोचू शकत नाही, हाच त्याच्या मागचा खरा अर्थ आहे. म्हणाले इथे माता पिता यांना गंगा, त्यांनी शब्द फार छान वापरले त्या पुराणामध्ये, माता आणि पिता यांना गंगा आणि विश्वनाथ मानून जो पूजा करतो की भगवंतांनी धारण मस्तकावर केलेली ती गंगाजी आहे ज्या विश्वनाथांनी धारण केली आहे, पिता माझे विश्वनाथ आहेत आणि माता माझी गंगा आहे, ह्या धारणेनी जो आईवडिलांची सेवा करतो तो म्हणाले असा संत आहे, भगवंताच्या पूजेत रमतो तो संत आहे. आणि म्हणाले व्रती आणि यतींचं जो पूजन करतो, ज्यांचा आदर सत्कार करतो, तो म्हणाले सज्जन आहे, संत आहे, माझा भक्त आहे. परनिंदेपासून जो दूर असतो तो संत आहे. सर्वांच्यासाठी हितकारक बोलतो आणि सर्वांच्या गुणांचं ग्रहण करतो तो संत आहे. शत्रुमित्रांना समान भावानी पाहतो तो संत आहे. जो धर्मशास्त्राचा वक्ता आहे, त्याचबरोबर सत्यवादी आहे आणि साधुपुरुषांचा सेवक आहे तो माझा भक्त आहे. जो पुराण सांगतो आणि ऐकतो, जो नेहमी गाय आणि ब्राह्मण यांची सेवा करतो, जो तीर्थयात्रा करतो, जो उद्यान तयार करतो, जो तलाव खोदतो, जो देवमंदिर बांधतो, जो गायत्री मंत्रात रमतो, जो हरिनाम ऐकतात ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या विषयी प्रेमभाव निर्माण होतो, जो तुलसीला मातेसमान आणि देवता समान आदराने पाहतो, जो शिव आणि विष्णू ह्या पुराणाचा आणखीन एक, अनेक पुराणांचा आहे पण ह्या पुराणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, जिथे जिथे विष्णूचा महिमा गायला आहे तिथे लगेच शिवाचा महिमा गायला, म्हणजे विष्णूच फक्त आराध्य आहे आणि शिव आराध्य नाही असं नाही. ही जी भांडाभांडी आपल्याला दिसते ना शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये, क्वचित महाराष्ट्रात कमी आहे इतकी दक्षिणेत अधिक आहे. तिथे म्हणजे अगदी तो आडवा विस्तू जात नाही म्हणतात तसा आडवा विस्तव त्यांच्यामधून जात नाही, ते बिलकुल एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत इतका तिथे वाद आहे. जो गोदान करतो, तू शीलसंपन्न हो म्हणाले. मार्कंडेयांना सांगता येतं की तू शीलसंपन्न हो, मग आता आम्ही त्याच्यामध्ये कुठे बसणार सांगा. आपण म्हणाले सर्व प्राण्यांना तू तू शीलसंपन्न व्हावंस, सगळ्या प्राण्यांना आश्रय द्यावास, मन आणि इंद्रिय यांना वश करावंस, सर्वांची मैत्री करावीस आणि धर्माचरणामध्ये रमावं, यांनी तू भक्त होशील माझा. म्हणजे भगवंताचा भक्त होणं खऱ्या अर्थाने इतकं सोपं नाही आहे. जेव्हा आपण एवढासा देवावर विश्वास ठेवतो आणि तो आमच्या संकटात धावून येतो असं म्हणतो, त्यावेळी जी आमची एक धारणा असते की भगवंत हा माझ्या भक्तीला प्रतिसाद देतो, हे ह्याच्या इतकं केविलवाणं काही नाही. कारण असं आहे आम्ही काय त्याची भक्ती करणार, तो दयाळू आहे म्हणून तो धावून येतो, तो दयाळू आहे.
आम्ही काहीतरी भक्ती केली म्हणून त्याला प्रतिसाद नाही आहे, ते त्याचं दयाळूपण आहे. त्याला वाटतं अज्ञानी जीव आहे, काहीतरी धडपडतोय, फक्त एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करतोय ना. जसं लहान बालक आहे, नुसते त्याचे हातपाय हल्ले तरी आईचा मन आनंदाने भरून येतं, तसं भगवंताचं आहे की जरा कुठे एवढीशी हालचाल केली की भगवंत म्हणतो जरा हालचाल तरी करतोय ना, बस आता मी सगळं करतो, आता दुसरं करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे भगवंतांनी त्या मार्कंडेय मुनींना उपदेश केला. आपण हे दोन का घेतले, पुराणाची दोन अंग आपली पूर्ण झाली, एक तर उपदेश आणि दुसरं सृष्टीनिर्मिती. आता पुढे ह्या जो कथाभाग आहे तो कथाभाग आपण घेऊया. आता इथे त्यांनी पुढे जो भाग घेतला आहे तो और्व मुनींच्या संदर्भामधला कथाभाग घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, सूर्यवंशात बाहू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पिताचे नाव उग्रुक असं होतं. तो बाहू मोठा धर्मपरायण होता आणि त्यांनी सातही द्वीपामध्ये जाऊन मोठमोठे यज्ञ संपन्न केले होते. त्याची प्रजा जी आहे ती धर्माने सुरक्षित होती आणि त्याचबरोबर त्या राजाच्या अंतःकरणामध्येही अत्यंत सात्विकता नांदत होती. एक दिवस असा आला की त्याच्या अंतःकरणामध्ये असूया आणि अहंकार निर्माण झाला आणि त्याला असं वाटू लागलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये मी यश मिळवलं, केवढ्या भूभागावरचं राज्य मला मिळालं आणि अशा प्रकारे मला कोण शिकवणार, मला कोण सांगणार, माझ्यापेक्षा अधिक बलवान कोण असणार, अशा प्रकारे जे अनेक विषय त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या अहंकाराला पुष्ट करणारे निर्माण झाले. नारद पुराणामध्ये खूप सुभाषित सुंदर आहे, तर जे भर्तृहरीच्या ठिकाणी सुभाषित बघायला मिळतं तसंच सुभाषित नारद पुराणात आहे. मला कुणाची गरज नाही, मला कशाची गरज नाही, मला काय वाटेल ते मी करीन. धन आणि संपत्ती आहे म्हणाले दुसरं, की एक धनसंपत्ती मनुष्याकडे असेल की त्याला असं वाटतं सगळं मला प्राप्त आहे. तिसरं प्रभुत्व, स्वामित्व, अधिकार, सत्ता मनुष्याला जर प्राप्त झाली तर त्याला असं वाटतं की मला काही कशाची गरज नाही, त्या सत्तेची धुंदी डोळ्यावर आल्याशिवाय राहत नाही. आणि अविवेक मनुष्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. तो अविवेक जर मनुष्याच्या ठिकाणी असेल तर तो काही करायला तयार आहे. त्यांनी इथे सांगितलं की हे सगळं तर आधीचं उपस्थित आहेच, यौवन आहे, धनसंपदा आहे, सत्ता आहे म्हणजे प्रभुत्व आहे आणि आता अहंकाराने अविवेकांनी पण प्रवेश केला आहे. एकेकाचंच महत्त्व आणि एकेकाचंच कर्तृत्व मोठं आहे म्हणाले. आता इथे चार एकत्र आल्यावर काय बघायचं आहे. आणि त्यामुळे झालं कसं की राजाचं मन असूयेने भरून गेलं, तो अत्यंत उद्दंड झाला. त्याच्या आसपास असणारे जे इतर राजवंश राहत होते त्यातल्या हयहय आणि तालजंघ नावाच्या कुलातले क्षत्रिय अत्यंत पराक्रमी असे होते. त्या लोकांनी ह्या राजाबरोबर सामर्थ्याने टक्कर द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर लढाया झाल्या आणि त्या लढायांमध्ये त्या क्षत्रियांकडून याचा पराभव झाला. आता अपमानास्पद स्थितीमध्ये तिथे राहावं असं त्याला वाटलं नाही. त्यांनी एका तलावाचा आश्रय केला आणि तिथे जाऊन तो राहिला. त्या जलाशयामध्ये हा तिथं आल्याबरोबरच त्या जलाशयाच्या आसपास असलेले जे पक्षी आहेत किंवा पशु आहेत ते भराभरा भराभरा दुसरीकडे निघून गेले. कारण याच्या अंतःकरणाच्या मदानी युक्त असलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्यामुळे निर्माण होणारं जे त्याच्या भोवतीचं वातावरण आहे ते त्या निष्पाप पशुपक्ष्यांना भयप्रद वाटलं आणि ते ती जागा सोडून गेले. मी आपल्याला अलीकडच्या काळातला सुद्धा याच्याकरता एक दाखला देऊ शकते बरं का. एक खून एका माणसाने केला, तो इतका व्यवस्थित केला, म्हणजे सत्य घटना सांगते हां, म्हणजे कुठे CID वगैरे सिरियल नाही सांगत. तर त्याच्यामध्ये ती घडलेली घटना की त्यांनी खून केला आणि त्याचा खून लक्षात कळेच ना कुणी खून केला ह्या माणसाचा, 7-8 गोळ्या घालून खून झालेला आहे आणि ते प्रकरण काही केल्या सुटेना. दीर्घकालानंतर योगायोगाने शोधाशोध घेत करताना ही पोलीस मंडळी त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी हा खून झाला होता. तर ते स्थान शोधत शोधत मग हळूहळू कळत गेलं, ते स्थान कळलं, तिथपर्यंत ते लोक पोचले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी ह्या खुनाचा शोध यांना लावावाच लागला नाही. ते तिथे पोचले आणि ज्या झाडाच्या खाली ह्या झोपलेल्या माणसाला गोळ्या मारल्या होत्या त्या ठिकाणी ते झाड आपोआप थरथर थरथर थरथर कापायला लागलं. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा घडलेला घटना प्रसंगाचा शॉक त्या झाडाला बसला.
आणि त्या शॉक बसण्यामुळे तो जो धक्का बसला त्या धक्क्याने ते झाड थरथरत होतं. ही विज्ञानाची नोंद आहे की हे आमचे लोक सांगतात की बा ह्या माणूस गेला आणि ह्याच्यामुळे ते पक्षी उडायला लागले. आपलं वाटतं हे आपलं कवीचं वर्णन आहे. ते कवीचं वर्णन नाही, त्या त्या ध्वनिलहरी त्या त्या वातावरणामध्ये ती ती कंपनं त्या प्रकारचे भाव उत्पन्न करत असतात. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की हा राजा तिथे राहू लागला, आपल्या दोघी पत्नींच्या बरोबर तिथे राहिला, त्या तलावामध्ये उतरला, त्यांनी जलपान केलं, वृक्षाच्या सावलीमध्ये सुखानी बसला. त्याची फार निराशा झाली होती मनानी, सगळ्या निंदेनी तो विटून गेला होता. तो म्हणाले की आपलं सगळं यश, आपला सगळा पुरुषार्थ आता सगळा संपुष्टात आलेला आहे. पण त्याच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी पुराणात फार चांगल्या व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो की अकीर्तीसारखा दुसरा मृत्यू नाही, क्रोधासारखा शत्रू नाही, निंदेसारखं पाप नाही, असूयेसारखी अपकीर्ती नाही, आणि म्हणाले रागासारखं बंधन नाही, संग किंवा आसक्तीसारखं विष नाही. अशा प्रकारे विलाप करत तो राजा त्या ठिकाणी दुःखी कष्टी झाला. दिवसेंदिवस प्रकृतीने त्या मानसिक संतापाने त्याचं शरीर जर्जर झालं, त्याला त्याचं शरीर दुखण्यांनी ग्रस्त झालं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याची जी लहान पत्नी होती, दोन पत्नींच्या बरोबर तो तिथे राहत होता, त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही, आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं और्ध्वदेहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले। तिथे एक स्फटिकवत झरा होता। त्या झऱ्यात स्वामी काही काळ उभे राहिले आणि तिथे एक छोटीशी गुहा होती। त्या गुहेत स्वामींनी प्रवेश केला। स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून निघाली। स्वामींनी आसन मांडी घातली, श्री दत्तात्रेयांचं स्मरण केलं। स्वामी समाधी अवस्थेत गेले। त्या क्षणी स्वामींच्या हृदयात आनंद लहरी उचंबळून आल्या। स्वामींना अचानकपणे मोहोळातल्या गवेस्वामी या नावाच्या एका योगी पुरुषाची आठवण झाली। 125 वर्षांच्या गवेस्वामींना

ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचं असं स्वामींनी मनाशी ठरवलं. वास्तविक गवेस्वामी स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेले होते. स्वामी मोहळात आले आहेत हे त्यांना आपोआप कळलं. त्या क्षणापासून गवेस्वामींनी श्री दत्तात्रेयांचा आणि श्री स्वामी समर्थांचा धावा सुरू केला होता. गवेस्वामी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले. त्या क्षणी गवेस्वामींच्या अंगांगातून अष्टसात्विक भाव उमलून आले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. गुहेच्या बाहेर उभं राहून त्यांनी स्वामींची स्तुती गायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक गुहेबाहेर उभे राहिले. गवेस्वामींचा स्वर एवढा मधुर होता की आजूबाजूच्या गायीसुद्धा स्वामींच्या ओढीने जमा झाल्या. गवेस्वामींच्या कंठात स्वर निनादू लागले. दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता, त्रिभुवन पालक तव शरणम. लोकही गवेस्वामींच्या मधुर स्वरात स्वर मिसळून आर्त स्वरात स्वामींना हाकारू लागले. वातावरण भारावून गेलं. इतक्यात चार भारद्वाज पक्षी अवचितपणे प्रकट झाले आणि मानवी स्वरात म्हणू लागले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. आणि लोकांनी स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकला. सगळ्यांनी श्वास रोखले. स्वामी गुहेबाहेर आले आणि गवेस्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला हा जो मानवी देह प्राप्त झालेला आहे त्यात आपल्याला पुरेपूर समाधान हवं असेल तर एकच करा, भगवंताशी अनुसंधान ठेवा, त्याच्या नामात तल्लीन व्हा. ह्यातच तुमचा उद्धार आहे हे लक्षात ठेवा. कारण आयुष्यात भगवंताची कृपा जर झाली नाही तर आयुष्य क्षणात वैराण होऊन जातं. भगवंताशिवाय सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होत नाही. प्रपंचातले सर्व कर्म पार पाडित असताना भगवंताचं नाम मुखात घुमत राहणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की भगवंताचं अखंड नाम भगवंताशी अनुसंधान ठेवतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे.